मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारणसभेत सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज रविवार, भारतीय सौरतिथी 31 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. श्रोते हो, आज जागतिक योग दिन. आजच्या योगदिनी सर्व श्रोत्यांना निरामयी दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा. श्रोते हो, FM बँड 102 मेगा हर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. 5:57 होत आहेत. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोतेहो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकलात. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो.

0: 8,60,000 मीट्रिक टन से अधिक कच्चा तेल है। ये टैंकर हैं देश वैभव, देश विभोर और सनमार हेराल्ड। श्री सोनोवाल ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में सरकार भारत के समुद्री हितों की रक्षा को सर्वोच्च प्राथमिकता दे रही है। श्री सोनोवाल ने कहा कि सरकार अपने नाविकों और ऊर्जा क्षेत्र की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए सभी एजेंसियों के साथ तालमेल बिठा रही है। भारत ने पाकिस्तान के राष्ट्रपति आसिफ अली जरदारी की अनुचित टिप्पणियों को स्पष्ट रूप से खारिज कर दिया है। विदेश मंत्रालय के प्रवक्ता रणधीर जायसवाल ने कहा कि भारत के आंतरिक मामलों पर टिप्पणी करने का उन्हें कोई अधिकार नहीं है। फीफा विश्व कप फुटबॉल में कल रात नीदरलैंड्स ने स्वीडन पर 5-1 से शानदार जीत दर्ज की। कल ही ब्राजील ने भी हैती पर 3-0 की आसान जीत दर्ज की। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: मध्यम लहरी 229 नो मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसेच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो सकाळचे 6:06 होत आहेत। नमस्कार, परभणी अंतर्गत चिंतनशील कार्यक्रम विचार शलाका प्रसारित करीत आहोत। श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात वाणी याविषयी सतीश कुलकर्णी यांचे विचार।
2: नमस्कार श्रोतेहो, वाणी जिचा उपयोग माणूस दररोज करतो पण कधी त्याचं भान राहत नाही ती गोष्ट म्हणजे वाणी। वाणी म्हणजे आपले शब्द, आपली भाषा, आपलं बोलणं ज्याद्वारे आपण स्वतःला इतरांसोबत व्यक्त करतो। पण वाणी फक्त शब्दांची मालिका नाही तर ती आपल्या मनस्थितीची, विचारांची, संस्कारांची आणि व्यक्तिमत्वाची प्रतिमा असते। जशी वाणी तशी ओळख। वाणीचे विविध प्रकार आहेत, मृदुवाणी, प्रेमळ वाणी, शांत वाणी, संयमित बोलणं, कटुवाणी, टोचणारी, दुखावणारी, विनोदी वाणी, हसवणारी पण न दुखणारी, तटस्थ वाणी, स्पष्ट पण निपक्षपाती। माणसाला बोलायचं स्वातंत्र्य असतं पण ते कसं बोलतो यावर त्याचं संपूर्ण आयुष्य ठरतं। वाणीमुळे नातं जुळू शकतं किंवा तुटूही शकतं। वाणीमुळे प्रेरणा देता येते किंवा कोणी खचून जातं। वाणीमुळे विश्वास निर्माण होतो किंवा संदेह शस्त्र जखम करते शरीराला, पण कठोर वाणी जखम करते मनाला। एका साधूने शिष्याला विचारलं, शब्दांचा उपयोग तू कशासाठी करतोस? शिष्य म्हणाला, बोलण्यासाठी। साधू हसून म्हणाले, शब्द हे बोलण्यासाठी नसून माणसाला जपण्यासाठी असतात। शब्द खरे तर सेतू असायला हवेत, भिंत नाही। विचार करून बोला, शब्द तोंडातून एकदा गेले की परत येत नाहीत। समोरच्याचा भावनांचा विचार करा, रागात मौन राखा, संयम हीच शिस्त आहे। प्रेमळ, मृदू आणि विनम्र शब्दांचा वापर करा। संयमित वाणी हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची ओळख आहे। वाणी ही एखाद्या तलवारीसारखी असते, तिचा उपयोग शत्रू जखमी करायला होऊ शकतो पण योग्य वापर झाला तर तीच तलवार न्यायासाठी उघडता येते। आपण किती शिकलेलो आहोत, किती हुशार आहोत हे समोरच्याला तुमच्या शब्दातूनच कळतं। म्हणूनच वाणी हे केवळ संवादाचं साधन नाही, ती तुमची ओळख ठरते। शब्द छोटे पण परिणाम मोठे। वाणी मृदू असेल तर हृदय जोडते, काटेरी वाणी दुरावा निर्माण करते। म्हणूनच बोलताना सौम्यता लाजवाब ठरते। आपली वाणी एखाद्याचं मन जिंकू शकते पण तीच जर असंवेदनशील असेल तर हृदय तोडूही शकते। एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपण शब्दांनी हास्य फुलू शकतो तर काही वेळेस फक्त एक कठोर वाक्य एखाद्याला आयुष्यभरासाठी शांत करू शकतं। आजच्या काळात जिथं स्पेशल मीडियावर एकमेकावर तुटून पडणं सहज झालं आहे, तिथं मृदू नम्र वाणी वापरणं ही एक शौर्यवृत्ती बनली आहे। आपली वाणी ही आपल्या विचारांची आणि संस्कारांची सावली असते। म्हणूनच काही बोलण्यापूर्वी स्वतःला विचारणं आवश्यक असतं, हे बोलणं खरंच गरजेचं आहे का? हे शब्द समोरच्याला दुखावणार नाहीत ना? माझे शब्द मला माणूस म्हणून मोठं करतील का? कधी एखादा क्षण असतो तिथे समोरच्यांची स्थिती आपल्याला दिसत नाही पण आपण बोलतो। अशावेळी वाणीचं नियंत्रण गमावणं म्हणजे नात्यावर घाव घालणं। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माफ केलं जाऊ शकतं, विसरलं जाऊ शकतं पण कधीकधी काही शब्द कायमचे जखम सोडतात। आपल्या शब्दांचा उपयोग केवळ माहिती पोहोचवल्यासाठी होत नाही तर आपल्या शब्दांचा प्रभाव एखाद्याच्या आयुष्यावर कसा पडतो हे अधिक महत्त्वाचं असतं। कधीकधी आपण सहजपणे म्हणतो, मी खरं बोलतो, सरळ बोलतो, पण हे खरं बोलणं जरी दुसऱ्याच्या मनावर ओरखडा सोडत असेल तर ते सरळ पण नव्हे, ते असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे। खरं बोलणं हे महत्त्वाचंच आहे पण ते सत्याची तलवार न होता समजुतीचा दीप असायला हवं। किती टोकाची

0: परिस्थिती असली आणि तरी जर तुमचं बोलणं सौम्य असेल तर समोरचा माणूस तुमचा ऐकायला तयार होतो. म्हणूनच वाणीचा खराखुरा प्रभाव त्या माणसावर पडतो, तो शांतपणे आणि समजून बोलतो. वाणी ही केवळ संवादकाला नाही तर ती एक मन जपण्याची कला आहे. शब्दांनी माणूस कमावता येतो, पण गमावता नाही. शब्दच कारणीभूत ठरतो. कधीकधी तुमचे शब्द समोरच्याला लाखो रुपयाचं औषध देण्याइतके बरे वाटू शकते आणि कधीकधी त्या शब्दांचं विष मनात खोलवर रुतून राहतं. आपल्याकडे काही लोकांच्या आठवणी कायम राहतात. त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे आपण विसरतो, पण त्यांनी काय बोललं ते मात्र विसरत नाही. म्हणूनच आपण शब्द टाकू तेव्हा काळजी घ्यायला हवी, कारण त्याचे पडसाद मनात उमटतात आणि त्या लहरी नात्यांशी छेडतात. आज आपण खूप बोलतो पण कमी ऐकतो. आज आपण प्रतिक्रिया देतो पण कमी समजून घेतो. आज आपण शब्द वापरतो पण त्याचा परिणाम कधीकधी विसरतो. चला आजपासून ठरवूया, बोलू तेव्हा नीट विचार करून बोलू. कठोर सत्य सांगावं पण योग्य शब्दात. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाला कितीही विरोध असला वाणी मधुर ठेवूया. वाणीवर संयम ठेवलात तर तुम्ही जग जिंकू शकता. शब्द ही तुमची शक्ती आहे, ती कुणालाही दुखण्यासाठी नाही घडवण्यासाठी वापरा. धन्यवाद.
1: वाणी याविषयी सतीश कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकलेत. नमस्कार. परभणी अंतर्गत विचार शलाका हा चिंतनशील कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:11 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:12 झाली आहेत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रमातली प्रारंभीची रचना वाणी जयराम यांच्या स्वरात.

श्रोतेहो वाणी जयराम यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रामदास कामत यांनी गायलेली ही भक्तिरचना.

श्रोतेहो, रामदास कामत यांनी गायलेली संत गोरा कुंभार यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची रचना.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पुष्पा पागधारे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बुद्धगीत.

श्रोतेहो, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

श्रोते हो, देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

श्रोतेहो, अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांनी गायलेल्या या हिंदी भक्तिरचनेसह आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम इथेच संपला. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:30 होत आहेत. जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रात

0: आपल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2,500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प, तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जी

0: कार्यान्वित करण्यासाठी आणखी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8:40 झालेत.
2: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.

0: फसला
1: यूपीआय पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या
4: आजच पेरा
5: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात मेहराब हा हिंदी गझलांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत ऐकूयात कार्यक्रमातली सुरुवातीची गझल पंकज उधास यांच्या आवाजात

0: श्रोते हो, पंकज उधास यांनी गायलेली ही गझल आपण ऐकली.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चला तर मग आजपासूनच नियमित योगासनं करूया आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. जागतिक योग दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोतेहो, रुकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेली ही गझल आपण ऐकली. मेहराब या कार्यक्रमात ऐकूयात आता शेवटची गझल. तत्पूर्वी
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चला तर मग आजपासूनच नियमित योगासनं करूया आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. जागतिक योग दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

श्रोते हो, चंदनदास यांनी गायलेल्या या गझलेसह आजचा मेहराब हा कार्यक्रम इथेच संपला. मेहराब हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजतात. प्रादेशिक उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 9:36 झाली आहेत. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग पंधरवडानिमित्त कार्यक्रम योग संवाद आज यामध्ये योग शिक्षक महेश पूर्णपात्रे यांच्याशी लीना पांडे यांनी

0: मध्यम लहरी 229 अंश नॉमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:11 झाली आहेत. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आज फादर्स डे. जून महिन्याचा 3रा रविवार हा जगभरात फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. 1910 साली वॉशिंग्टनमध्ये सोनोरा स्मार्ट डोड या महिलेनं आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. वडिलांच्या त्यागाचा, प्रेमाचा, मार्गदर्शनाचा सन्मान करण्यासाठी साजरा होणारा फादर्स डे हा एक विशेष दिवस मानला जातो. यानिमित्त आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमातून आपण वडिलांविषयी विशेष वर्णन करणारी काही गाणी ऐकूयात. सुरुवातीला ऐकूयात कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. मैं ऐसा ही हूँ या चित्रपटातलं गायलं आहे सोनू निगम, श्रेया घोषाल आणि बेबी अपर्णा यांनी.
1: अच्छा गुनगुन, मुझे अपने पापा के बारे में कुछ बताओ.

श्रोते हो, सोनू निगम, श्रेया घोषाल आणि बेबी अपर्णा यांनी गायलेलं मैं आयसा ही हूँ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती समीर यांची आणि संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. लखलख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो, उदित नारायण आणि आदित्य नारायण यांनी गायलेलं अकेले अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनु मलिक आणि या गीतासह आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपला. लखलख चंदेरी या कार्यक्रमात आज आपण फादर्स डे विशेष गाणी ऐकलीत. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 9:31 होतात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरा

रागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चला तर मग आजपासूनच नियमित योगासनं करूया आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. जागतिक योग दिनाचा सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
1: आता काय
0: काय म्हणजे झालेला बदल?
1: आता कशात?
0: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
0: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
1: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
0: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
1: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
0: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30 मिनिटांनी.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

मध्यम लहरी 229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अजांतलक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांतलक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांतलक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202 44 78 286 किंवा 0202 44 80 135.
1: श्रोतेहो, ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:06 झाले आहेत. मिश्र संगीत हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीला हे नाट्यगीत.

0: श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं मत्स्यगंधा या नाटकातलं हे नाट्यपद. गायलं होतं रामदास कामत यांनी आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा मराठे यांनी गायलेलं हे गीत. तत्पूर्वी
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतेहो, अनुराधा मराठे यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदा पाठक यांचं. आणि या गीतासह आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:15 झालेत. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात जानवर या चित्रपटातील गाणी आपण ऐकणार आहात. गीतकार आहेत समीर आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद. ऐकूयात श्रोतेहो कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत.

श्रोतेहो अलकायत्निक सोनू निगम, जसपिंदर नरुला आणि सुखविंदर सिंग यांनी गायलेलं हे कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूयात अलकायत्निक, मनहर उदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, अलका याज्ञिक, मनहर उदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आता ऐकूयात एक ही फिल्म के गीत, या कार्यक्रमातलं शेवटचं गीत. तत्पूर्वी
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं हे गीत.

श्रोतेहो, उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांनी गायलेल्या या गीतासह आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज या कार्यक्रमात आपण जानवर या चित्रपटातील काही गाणी ऐकलीत. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. सकाळचे 10:31 होतात. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, गातार है मेरा दिल या कार्यक्रमात वैशाली कस्तुरे सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आज जागतिक योग दिन यानिमित्त सर्व श्रोत्यांना आरोग्यदायी जीवनासाठी खूप शुभेच्छा.

श्रोते हो, वळूया आजच्या आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाकडे. आजचा कार्यक्रम ज्यांच्यावर प्रसारित होणार आहे त्यांची ओळख एका ओळीत करून दिली की चटकन ज्यांचे नाव आपल्या मनात येते, ज्यांनी आईच्या भूमिकेला ग्लॅमर दिलं आपल्या सहज सुंदर अभिनयानं, त्या अभिनेत्रीविषयी अर्थातच रीमा लागू यांच्याविषयी आजचा आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आहे. श्रोते हो, 21

जून 1958 साली रिमा लागू यांचा जन्म झाला. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमातून रिमा लागू अभिनीत मराठी हिंदी चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी आपण ऐकूया आणि त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडण्याचा प्रयत्न करूया. रिमा लागू यांचं मूळचं नाव नयन भडभडे. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मंदाकिनी भडभडे यांच्याकडूनच मिळाला. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी त्यांचं नाव जोडलं गेलं. शाळेत असतानाच त्यांनी वीज म्हणाली धरतीला आणि काबुलीवाला या नाटकात काम केलं होतं. पुणे इथल्या हुजूर पागा या शाळेत शिकत असतानाच विद्यार्थीदशेत त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली. पण हर हुन्नरी नयनला शालेय नाटकांमध्ये बहुतेक वेळा पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागल्या. शाळेच्या शेवटच्या वर्षात त्यांनी नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. श्रोतेहो, आता कार्यक्रमाची सुरुवात करूया रिमा लागू आणि अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेल्या आपली माणसं या चित्रपटातील या गीतानं.

श्रोते हो, रीमा लागू या मूळच्या मराठी अभिनेत्री पण जगासमोर प्रकाश झोतात त्या आल्या त्या हिंदी चित्रपट आणि हिंदी दूरचित्रवाणी मालिकातून. मूळच्या नयन भडभडे असणाऱ्या रीमा लागू यांनी रंगकर्मी आणि त्यांचे बँकेतले सहकारी विवेक लागू यांच्याशी 1978 साली लग्न केलं आणि त्या नयन भडभडेच्या रीमा लागू झाल्या. पुढे त्यांनी रीमा लागू हीच आपली ओळख कायम ठेवली. श्रोतेहो, चित्रपटातून गरीब बापुडवाण्या दिसणाऱ्या आईला त्यांनी सहज सुंदर अभिनयानं ग्लॅमर दिलं. राजश्री प्रॉडक्शन या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटानं त्या काळच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत प्रचंड यश मिळवलं. त्यात सलमान खानच्या आईची गोड भूमिका रीमा लागू यांनी सहज सुंदररित्या साकारली. त्यांच्या या भूमिकेचे विविध कंगोरे रसिकांच्या हृदयाला स्पर्शून गेले. अत्यंत प्रेमळ, काळजी घेणारी, प्रचंड श्रीमंतीतही मुलांवर संस्कार जपणारी आई, पैशाच्या अहंकारात बुडून गेलेल्या नवऱ्यालाही समजावणारी बायको त्यांनी अगदी यशस्वीरित्या उभी केली. या चित्रपटातील अनेक गाण्यात त्यांची छोटीशी झलक दिसते. त्यातीलच एक लोकप्रिय गीत आता ऐकूया.

श्रोते हो, हम आपके है कोण या चित्रपटात माधुरी दीक्षित अर्थात निशाच्या आईची भूमिका रीमा लागू यांनी साकारली. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय झाली, पण अल्लड वयातलं आपलं प्रेमाचं गुपित आईसमोर लढिवाळपणे सांगणारी मुलगी आणि त्या मुलीच्या भावना जपणारी आई यांचा स्नेहबंध दाखवणारं हे गीत आता ऐकूया. सर्व सहकलाकारांमध्ये रीमा लागूंनी साकारलेली आई रसिकांच्या ठळकपणे आजही स्मृतीत आहे.

श्रोते हो, हम आपके ऐकून या चित्रपटातील आणखी एक आयकॉनिक म्हणता येईल असं गाणं. रीमा लागू, अनुपम खेर, आलोक नाथ, सलमान खान, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांवर चित्रित झालेलं आहे. रीमा लागू यांनी साकारलेली समधन सर्वांचंच मन जिंकून घेते. या गीताला चित्रपटाच्या पडद्यावर अक्षरशः जिवंत केलं आहे रीमा लागू यांनी. प्रत्येक मुलीच्या आईची भावना, मनातील घालमेल, आंसू आणि हसू यांचा गोड संगम रीमा लागूंनी या गीतातून साधला आहे. ऐकूयात काहीसं नॉस्टॅल्जिक फील देणारं हे गीत.

श्रोतेहो, रीमा लागू यांनी अनेक प्रचंड लोकप्रिय हिंदी चित्रपटांसह गुजराती नाटकातून तसंच कन्नड भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केलं. याशिवाय खानदान, तू तू मै मै, दो और दो पांच, श्रीमान श्रीमती या हिंदी दूरचित्रवाणी मालिकातूनही त्यांनी काम केलं. श्रोतेहो, कल हो ना हो या चित्रपटातील प्रेमळ काळजीवाहू आणि भावनिक आईच्या भूमिकेत रीमा लागूंनी अगदी जान ओतली. त्यात अमन माथुर अर्थात शाहरुख खानच्या आईची नम्रता माथुरची भूमिका त्यांनी ताकदीनं वठवली. ऐकूया याच चित्रपटातलं अनेक सहकलाकारांसह रीमा लागू यांचा सहभाग असणारं हे लोकप्रिय गीत.

श्रोते हो, रीमा लागू यांनी अनेक चित्रपटातून, मालिकातून, नाटकांमधून यशस्वी कारकीर्द घडवली. सहसुंदर अभिनयानं रसिकांची मन जिंकणाऱ्या या गुणी अभिनेत्रीनं 2017 साली जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या भूमिकांमधून त्या रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. आजच्या त्यांच्या जन्मदिनी रीमा लागूंच्या स्मृतीला अभिवादन करून आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची सांगता इथे करूया. वैशाली कस्तुरे कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहे. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चला तर मग आजपासूनच नियमित योगासनं करूया आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. जागतिक योग दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोते हो, दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
1: श्रोते हो, बालमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, आपण ऐकत आहात सकाळचे 11:05 झाले आहेत। युवा कट्टा हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत। आज या कार्यक्रमात जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी इथल्या युवा मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद आता प्रसारित करीत आहोत। आज या संवादाचा भाग पहिला आपण ऐकाल।

हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, सर्वप्रथम आपण सर्वांना जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रत्येक जणच स्वतःमध्ये गुरफटलेला आहे. आभासी दुनियेमध्ये प्रत्येक जण एकमेकांना शोधतोय. आपण संपर्कात असलो तरी संवाद मात्र हरवलाय. डोळे उघडे असले तरी मनाच्या दाराला कुलूप लावून ठेवलंय. आवाजाची गोडी हरवून माणूस मेसेजेस वाचण्यात मग्न झालाय. या परिस्थितीत बदल व्हायला हवा, संवाद वाढायला हवा आणि एकमेकांच्या सोबतीनं आपण आपल्या जीवनात आलेल्या समस्या यांचं निराकरण करायला हवं आणि आनंदाच्या क्षणी आनंद द्विगुणितही करायला हवा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमा अंतर्गत आपण जीवन सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहात.

मला खूप छान वाटतंय. शाळेनंतर युनिफॉर्ममध्ये मी कॉलेजचे विद्यार्थी बघतीय आणि हे खरंच नर्सिंगसारख्या क्षेत्रातच शक्य आहे. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. शाळेनंतरचा साधारणतः काळ म्हटलं की आपण युनिफॉर्म वगैरे विसरून जातो, पण नर्सिंगचे विद्यार्थी विशेषत्वाने आपण नेहमी युनिफॉर्ममध्येच बघतो. हे त्यांची स्पेशालिटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आकाशवाणी किंवा रेडिओ म्हटल्यानंतर तुमच्यासमोर एक चित्र उभं राहतं, किंवा ग्रामीण भागातले असाल तर तुमच्या घरी तुमच्या आजोबा तुमचे आई बाबा जर रेडिओ ऐकत असतील, सकाळच्या बातम्या संध्याकाळच्या बातम्या, तर तेवढा तो एक बॉक्स तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतो. पण आज आपण बघतोय की सगळ्या

0: क्षेत्रामध्ये क्रांती घडून आलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे, तशी रेडिओच्या क्षेत्रातही प्रगती घडून आलेली आहे. आणि जसं तंत्रज्ञान बदलत आहे तसं त्यांनी त्याच्या स्वरूपातही बदल केले, कार्यक्रमांमध्येही तसंच बदल केलेत आणि त्यांनी त्याच्या स्वरूपातही बदल केलेत. म्हणजे आज फक्त तुम्ही एक रेडिओवरच कार्यक्रम आकाशवाणीचा ऐकू शकता असं नाही आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर कुठेही आकाशवाणी परभणी केंद्राचं कार्यक्रम ऐकू शकता. कसे तर त्याचं ॲप आहे, न्यूज ऑन AIR हे आमचं ॲप आहे. या ॲपवर आपल्या संपूर्ण भारत देशभरातील जे आकाशवाणी केंद्र आहेत त्या आकाशवाणी केंद्रांचा समावेश आहे. तुम्ही रिजननुसार बघू शकता तुम्हाला कुठलं केंद्र हवं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला परभणी, पुणे, मुंबई कुठलंही तुम्हाला जे कुठलं स्टेशन ऐकायचं ते तुम्ही सर्च करून ऐकू शकता. म्हणजे जसं तंत्रज्ञान बदललं आहे तसं आकाशवाणीनेही स्वतःमध्ये बदल केलेले आहेत. मग हे झालेले बदल तुमच्यापर्यंत पोहोचायला हवेत की नाही. आज किती जणांना माहिती होतं सांगा बरं की न्यूज ऑन AIR या ॲपवर तुम्ही तुमच्या मोबाईलवर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता. किती जणांना माहिती होतं? कुणालाच माहिती नव्हतं. मग हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्हाला आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, युवक आज जेन झी जी आहे ती खूप मॅच्युअर्ड झाली आहे, खूप प्रगल्भ झाली आहे, ज्ञानाने पण झाली आहे, विचारांनी पण झाली आहे. पण त्यांचे हे विचार लोकांपर्यंत पोहोचतील कसे? प्रत्येकजण तर आपले विचार स्टेजवर जाऊन नाही मांडू शकत ना. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार चार व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची एक संधी भेटायला हवी. मग हीच संधी आकाशवाणी परभणी केंद्राकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचसाठी आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. तुम्हालाही आमच्याशी मनमोकळा संवाद साधायचा आहे. तुमच्या मनातले जे विचार आहेत ना, तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत ना, सर म्हणाल्याप्रमाणे संवादच कमी होतो आहे, भावनांचा निचराच होत नाही आहे. मग कसं तुम्ही तुम्हाला स्वतःला फ्री ठेवू शकता की नाही? टेन्शन फ्री तुम्ही राहू शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या एक्झाम्स असतील, झाल्या असतील किंवा कुणी दिल्या असतील, ते एक टेन्शन असतं, एक त्याचं बर्डन असतं. मग ते कसं कमी होऊ शकतं? तर ते संवादाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. मग हा भावनांचा निचरा आपल्याला या संवादातून मुक्त करायचा आहे, मोकळा करायचा आहे. आणि एक फ्री माइंडसेटनी तुमच्यात एक नवा विचार, एक नवा अनुभव तुम्हाला द्यायचा आहे आम्हाला. अनुभवाने माणूस ज्ञानाने पण समृद्ध होतो आणि भावनिकरित्या मानसिकरित्याही समृद्ध होतो. मग हाच अनुभव आकाशवाणी केंद्रावरच्या युवा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि त्यासाठी आज आम्ही जीवन सेवा नर्सिंग कॉलेज परभणी येथे युवा कट्टा या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. तेव्हा सर्वप्रथम आजच्या या युवा कट्टा कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी
1: आणि मी वैशाली जोशी
0: आम्ही दोघीही सर्व मित्रमैत्रिणींचं अगदी सहर्ष स्वागत करत आहोत. तर आपण आता संवादाला सुरुवात करूया. मी नेहमी मैत्रिणींपासूनच सुरुवात करते हां संवादाची. माझी ही सवय आहे म्हणा, आवड आहे म्हणा, मला मैत्रिणींशी सगळ्यात जास्त संवाद साधायला आवडतं आणि मी सुरुवात त्यांच्यापासूनच करते. तर सुरुवातीला कोण बोलत आहे, तुझं नाव सांग.
2: माझं नाव शारदा बाबाराव कछवे.
0: कुठली आहेस तू आणि नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापाठीमागचा तुझा उद्देश काय आहे?
2: मी दैठणा या गावची राहणारी आहे. नर्सिंग फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी माझं सेवाभाव स्कोप खूप आहे जॉबचा त्याच्यामुळे.
0: छान, मला अगदी आवडलं हां हिचं प्रामाणिक मत आहे की सेवाभाव पण आहे आणि जॉबचा स्कोप पण आहे. म्हणजे आज आपण फक्त सेवाभाव वृत्ती ठेवून वावरू शकत नाही तर करिअरही तितकंच महत्त्वाचं आहे आणि इकॉनॉमिकली आपण स्ट्रॉंग होणं हेही तितकंच गरजेचं आहे, तीही तितकीच काळाची गरज आहे. तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत बरं या क्षेत्रामध्ये, म्हणजे डिप्लोमा झाल्यानंतरही आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातूनही, याविषयी काय सांगशील?
2: नर्स होऊ शकते, नंतर उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापिका पण होऊ शकते शिकवण्यासाठी.
0: नक्कीच वेगवेगळे करिअर क्षेत्र आहेत, वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत, फक्त आपल्याला त्याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही आता या कोर्ससाठी, या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, हळूहळू हळूहळू तुम्ही जाणून घ्याल. मला सांग, तू डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला आहेस?
2: हो.
0: ठीक आहे. या व्यतिरिक्त तुझे छंद काय काय आहेत, शालेय जीवन तुझं कसं गेलं, शालेय जीवनामध्ये तू अभ्यासासोबतच कोणकोणत्या अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचीस?
2: अभ्यासाव्यतिरिक्त विविध खेळ, ड्रॉइंग, भाषण
0: यामध्ये तू सहभागी व्हायचीस. आता 21 जून रोजी जागतिक योग दिन आहे. योगाचं आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.

0: बरोबर, आपण सगळे जाणतो, पण ते कसं? मला वाटतं हे तू चांगल्या प्रकारे सांगू शकतेस. योग आणि योगासनाच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये काय बदल घडवून आणू शकतो, आपलं आरोग्य कशा प्रकारे सुधारू शकतो?
1: योगा केल्यामुळे शारीरिक मानसिक स्थिती चांगली राहते, अभ्यासावरही आपला योगा केल्यामुळे परिणाम पडतो. शारीरिक आजारामध्ये मुलींमध्ये आजार टाळण्यामध्ये योगाचा चांगला उपयोग होऊ शकतो.
0: खरंच योगाचे खूप सारे फायदे आहेत, त्यातील काही फायदे तू उत्तम प्रकारे सांगितलेस. आपल्या या मैत्रिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मित्रमैत्रिणींसोबतचा हा संवाद सुरू असताना आता मात्र कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेकमध्ये ऐकणार आहोत एक बहारदार असं गीत.

0: तुझं नाव सांगशील?
1: माझं नाव वैशाली साबणे आहे.
0: वैशाली वैशालीशी संवाद साधत आहे बघा. नर्सिंग कॉलेजमध्ये तुला एंट्री करावीशी वाटली, याचं कारण?
1: मला 12वी झाल्यापासूनच JNM ला ॲडमिशन करायचं होतं आणि ते माझं स्वप्न होतं. JNM नर्सिंग करून रुग्णांची सेवा आणि समाजातील लोकांची सेवा पण होईल आणि डॉक्टरांशी मार्गदर्शन होईल. परिचारिका या कोर्समध्ये येऊन हॉस्पिटलमधील माहिती समजेल.
0: इथला जो तुमचा लेक्चरर स्टाफ आहे त्याविषयी काय सांगशील? कोणत्या मॅडम आवडतात, कोणते सर आवडतात, आपले हे सर जे आहेत आणि दोन्ही मॅडम यांच्याविषयी काय सांगशील?
1: सर्व मॅम सर तर छान शिकवतात.
0: त्यांचं मार्गदर्शन कसं वाटतं तुम्हाला?
1: मार्गदर्शन पण खूप छान करतात. जे समजलं नाही ते पॉईंट पण समजून शिकवतात.
0: खरंच हिला म्हणजे खरंच आपले जे लेक्चरर स्टाफ आहे त्यांच्याविषयीसुद्धा खूप कृतज्ञता आहे असं हिच्या शब्दातून कळालं आहे. खरंच तुझं खूप खूप अभिनंदन आणि या मैत्रिणीसाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा एकदा. अजून कोण बोलू इच्छित आहे?
2: माझं नाव आकाश कंठळ आहे. माझं शिक्षण 1वी ते 10वीपर्यंत बोरी DSM शाळेमध्ये झालेलं आहे.
0: बोरी? बरं. म्हणजे ते तुझ्या स्वखुशीने आल्यास ती आई वडिलांची इच्छा होती की तुला नर्सिंगसाठी पाठवणं?
2: माझी स्वइच्छा पण होती आणि आई वडील पण इच्छा होती यावं.
0: आणि आता ह्याच्या पुढे तुला करिअर कशामध्ये करायचं आहे? आईचं स्वप्न

0: वडिलांचं स्वप्न
1: यामध्ये हेच स्वप्न आहे माझं, आई वडिलांचं पण आहे, माझं पुढे चांगले करिअर करावं.
0: भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या घरी कोण कोण असतं?
1: माझ्या घरी आजी आजोबा, आई वडील, काका काकू, भाऊ बहीण राहतो.
0: इथे हॉस्टेलवर राहतो तू?
1: नाही, अपडाऊन करत असतो.
0: अपडाऊन करतो. आपला मित्र परिवार आणि मैत्रिणी या कशा आहेत, त्यांच्याविषयी काय सांगशील?
1: मित्र परिवार, मैत्रिणी परिवार खूप चांगला आहे, वेळोवेळी साथ देतात.
0: त्यांच्याविषयी काही अनुभव आहे तुझा?
1: नाही, तेवढा काही अनुभव आला नाही अजून.
0: जेव्हा तो पहिल्या दिवशी कॉलेजला ऍडमिशन घेतलंस आणि ज्यावेळेस इथं विद्यार्थी असतील ना, मैत्रिणी पण आहेत आणि मित्र पण आहेत, ज्या दिवशी तू इथं पहिल्या दिवशी कॉलेजला आलास त्या दिवशी तुला काय वाटलं? खरंच हे माझे मित्र आहेत का नाही, का त्रास देतील?
1: आधी वाटलं तसं, मग थोडं नंतर चांगले मित्र होत गेले, ते नंतर काय वाटलं नाही. मग
0: आपल्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. मित्र, तुझं नाव सांग.
2: माझं नाव शिवम हारकळ आहे, गाव आरवी, राहायला गावाकडेच असतो. पहिली ते आठवी शिक्षण गावाकडे झालं, जिल्हा परिषद शाळेत, त्यानंतर दत्तधामला जीवन संस्कार हॉस्टेलला, आणि त्यानंतर 2 वर्ष 12 महिने नंतर इथे.
3: वा, खूप छान. मला आवडलं तुझं एकंदरीतच शैक्षणिक तू जो सिक्वेन्स आहे तो छान प्रकारे मांडलास. आणि खरंच जिल्हा परिषद शाळेत शिकलेले विद्यार्थी ॲक्टिवच असतात, आणि विशेषतः जेव्हा शालेय जीवनापासूनच तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहावं लागतं आणि हॉस्टेलमध्ये राहून शिकावं लागतं, त्यावेळी अनेक अनुभव येतात. माणूस अनुभव संपन्न बनतो, कमी वयात अनुभव येतात, कमी वयात स्वतःची जबाबदारी घेण्याची सवय लागते, स्वावलंबी राहण्याची सवय लागते. बरोबर आहे. तर तुझं जे शालेय जीवनातील हॉस्टेल लाईफ होतं त्याविषयी तू काय सांगशील? बरं, कसं राहायचं असतो तिथे आणि काय काय करावं लागायचं तुम्हाला? स्वावलंबन हा गुण आणि शिस्त हा गुण नक्कीच तुला हॉस्टेलमध्ये राहून मिळाला असेल, त्याविषयी तू काय सांगशील?
2: म्हणजे राहायचं म्हणलं तर सर्वप्रथम आधी सकाळी लवकर उठावं लागायचं, प्लस म्हणजे स्वतःची सर्व कामे करावं लागायची, आणि म्हणजे दडपणाखाली सर्वसारच्या मना इकडे जास्त हे नाही, पण आम्ही फ्री राहायचो. तर पहिल्यांदा भीती असते की बा तिथे मित्र कसे असते आणि काय, पण एकदा गेल्यानंतर आपुलकीची नाते सगळे निर्माणच होतात. मग त्याच्यामध्ये एकदा ओळखी झाल्यानंतर सर्व फ्री वातावरण, मग अभ्यासामध्ये बी मन लागते, सर्वच गोष्टी घडून येतात. आणि एकदा म्हणजे कंटिन्यू रुटीनमध्ये आल्यानंतर काय बाहेरचं पण वाटत बी नाही की आपण एक वेगळं राहिलो काय, त्याच्यामुळं निवांत मजेमध्ये हॉस्टेल गेलं.
3: खूप छान. हा म्हणजे जीवनाला समृद्ध करणारे अनुभव आहेत. तू अगदी हसून खेळून सांगतोयस, पण तू जसा जसा मोठा होशील, जसा जसा करिअरच्या दिशेने वाटचाल करशील, आणि जेव्हा तुझं करिअर पूर्ण होईल, लाईफ सेटल होईल, तेव्हा हे सगळे दिवस आठवल्यानंतर ना नक्कीच एक हास्य तर तुझ्या चेहऱ्यावर येईलच, पण तुला लक्षात येईल की हे अनुभव आपल्याला खूप समृद्ध करणारे होते. म्हणजे आपण घरात राहून फक्त घरच्यांशीच कसं जुळवून घ्यायचं हे शिकतो, पण ज्यावेळी आपण हॉस्टेल लाईफ एन्जॉय करतो किंवा हॉस्टेल लाईफ जगतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं जीवन आणि समाज या दोन्हीही गोष्टी कळायला लागतात. म्हणजे तू सकारात्मक गोष्टी सांगतो आहेस, पण अनेक वेळा असंही होतं, खूप अंगात ताप भरलेला असतो, सांगणार कुणाला? मित्र पण लहानच असतात, शालेय जीवन शेवटी, ते शाळेतले विद्यार्थी, त्यांना पण कळणार कसं, हो की नाही? असंही काही प्रसंग आले असतील बरं, मग असा एखादा आठवणीत राहणारा क्षण सांगता येईल?
2: तसा क्षण तर सांगता येणार नाही, पण जर सध्या कधी तब्येत बिघडलीच तर मग मित्रच, कारण की मित्र म्हणजे मित्रच नसतो तो, कधी आई असतो, कधी भाऊ असतो, तर कधी म्हणजे म्हातारा व्यक्ती असतो की समजून घेणारा, समजून सांगणारा. त्याच्यामुळे जास्त कोणाची गरज पडली नाही, सांगत बिंदास. आणि जर स्वतःला म्हणजे स्वतःला सांगता येणं गेलं काय, कधी दडपण आलं काय बोलता येणं गेलं, तर मित्र ओळखून घेतो की वा की काहीतरी बरोबर नाही, तो सरला सांगायचा.
3: किती छान. बरं, किती साध्या सोप्या भाषेमध्ये मित्रत्वाची संकल्पना ही आपल्या मित्राने व्यक्त केलेली आहे. न बोलताही जो जाणून घेणारा असतो तो आपला मित्र असतो, तो आपला सखा असतो. आणि प्रत्येकाच्या जीवनात एक असा सखा असतो की त्याला आपल्याला फार शब्दात बोलायची गरज पडत नाही, तो आपल्याला सहज ओळखू शकतो. हे प्रत्येकाच्या जीवनात घडतच असतं. आता जीवनसेवा नर्सिंग कॉलेजमध्ये तू सध्या फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहेस, तुझ्या या कॉलेजबद्दल तू काय सांगशील? कॉलेज लाईफ कशी एन्जॉय करतोयस त्याविषयी काय सांगशील?
2: कॉलेजला यायच्या आधी एक भीती होती मनात की कसं होईन का नाही माझ्याच्यानं, म्हणजे लोकांशी जुळून घेणं होईन का नाही, कारण की पेशंट असतात, टेन्शनमध्ये असतात किंवा आपल्यासोबतचे दुसरे बी येणारे विद्यार्थी हे असतात ते बी अलग भागातून येणारे असतात, पण एकदा आल्यानंतर ओळखी

0: झाल्यानंतर की असं आपुलकीचं नातं तयार होते की हे आपला मित्र आहे काय नाही. मग कधी कधी असं बघताच त्याने आनंद विनंद कधी बाहेर भेटले तर हे होऊन जाते. सध्या लाईफ मस्त चालू आहे, फ्री, टेन्शन फ्री.
1: खूप छान, मस्त टेन्शन फ्री लाईफ चालू आहे, पण करिअरकडे पण आपल्याला फोकस करायचं आहे, अभ्यास पण आपल्याला करायचा आहे, तोही तितकाच महत्त्वाचा आहे. आता शाळेमध्ये कसं असतं, मुलींना फक्त मैत्रिणी असतात, मुलांना फक्त मित्र असतात. आजची जैन जी आहात तुम्ही, त्यामुळे नक्कीच कॉलेजमध्ये आल्यानंतर आपसुकच मैत्रिणीही होतात, मुलींना मित्रही होतात. ते एक वेगळं बॉन्डिंग असतं, ते एक वेगळं नातं असतं, आणि या नात्याकडे आपण तितकंच स्वच्छ दृष्टिकोनातून बघायला हवं, हेही आज काळाची गरज आहे, हेही जाणून घ्यायला हवं. आणि आपण बघतोय की सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे, तर त्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता मुलींच्या संरक्षणाचा जो प्रश्न आहे तो अगदी आयरणीवर आहे. तर त्या दृष्टिकोनातून मला तुला विचारावं असं वाटतं की महिलांच्या सुरक्षेसाठी एक यूथ म्हणून तू कशा प्रकारे प्रयत्न करू शकतोस, किंवा काय उपक्रम तुझ्या महाविद्यालयात राबवू शकतोस, तुझ्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून राबवू शकतोस.

0: सध्याची जी सामाजिक परिस्थिती आहे, तर त्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता मुलींच्या संरक्षणाचा जो प्रश्न आहे तो अगदी आयरणीवर आहे. तर त्या दृष्टिकोनातून मला तुला विचारावं असं वाटतं की महिलांच्या सुरक्षेसाठी एक यूथ म्हणून तू कशा प्रकारे प्रयत्न करू शकतोस, किंवा काय उपक्रम तुझ्या महाविद्यालयात राबवू शकतोस, तुझ्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून राबवू शकतोस, याविषयी काय सांगशील?
1: यामध्ये तर सर्वप्रथम मुलांनी स्वतःवरच कंट्रोल ठेवायला पाहिजे, स्वतःच्या म्हणजे बोलण्यावर वागण्यावर, आणि लिमिटमध्ये राहायला पाहिजे. किती पण कुठं बी जात असतो ना आपण काय, पण लिमिट आपल्या सांभाळायला पाहिजे. आणि तेच पण मुलींना पण आपल्या लिमिट सांभाळायला पाहिजे की आपण कुठं जायलो, काय कसं हे करायलो होतं, याच्यामुळं थोडंसं कंट्रोलमध्ये येऊ शकतात गोष्टी सर्व.
0: अगदी खरं. हं, म्हणजे उत्स्फूर्त टाळ्या आल्या. कशामुळे? लिमिटेशन्स, मर्यादा हा शब्दच इतका स्ट्रॉंग आहे ना, दुसरं काही त्याविषयी बोलायची गरज नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम यांना आपण आदर्श का मानतो, किंवा आपल्या संपूर्ण भारतवर्षाचं ते आदर्श व्यक्तिमत्व का आहेत? कारण त्यांनी जीवन जगण्याच्या काही मर्यादा पाळल्या. त्याच मर्यादा जर आपण पाळल्या ना, तर कुठलीही बालिका असो, कुठलीही महिला असो, ती सुरक्षित राहू शकते. कुठलाही बालक असतो, कुठलाही मुलगा असो, तो सुरक्षित राहू शकतो. म्हणजे प्रश्न फक्त मुलींच्या सुरक्षेचा नाही आहे बरं का, मुलांच्या पण सुरक्षेचा प्रश्न आहेच आहे. आपण बघतो आहे की तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी जोडले गेलेले लोक आहात, तुम्हाला 100% ही गोष्ट माहिती असेल की अवयवाची जी विक्री होती आहे अवैध पद्धतीने, हाही आजचा आयरणीवरचा प्रश्न आहे. आणि हा प्रकाश झोतात येणं तितकंच गरजेचं आहे. मग तिथे ना मुलगा बघितला जातो ना मुलगी बघितली जातात, तिथे सगळे समान असतात, तिथे फक्त तुमच्या अवयवाचा विचार केला जातो. आणि हाही प्रश्न समाजासमोर येणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही सामाजिक जनजागृती, आणि हा एक अगदी पूर्वापार चालत आलेली संकल्पना आहे. प्राचीन काळापासून आपण जाणून घेतो की जे आपल्या देशातील यूथ असतात, युवक असतात, ते आपल्या देशाचे आधारस्तंभ असतात, ते आपल्या देशाचा एक मुख्य कणा असतात. केवळ आर्थिकच नाही, सामाजिक, सांस्कृतिक, सगळ्याच दृष्टिकोनातून. मग त्यासाठी युवकांनी ही वेगवेगळ्या अशा सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीसाठी समोर यायला हवं. मग ती बालविवाहासारखी समस्या असेल, महिलांच्या सुरक्षेविषयीची समस्या असेल, अवैधरित्या अवयव घेण्या देण्याची प्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जर युवक पुढे आले, त्यांनी सामाजिक जनजागृतीमध्ये अगदी ग्रामीण स्तरावर जर जाऊन कार्य केलं, व्यक्तीव्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्या देशातील या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर होतील, आणि आपला भारत देश समृद्ध, सुजलाम, सुफलाम, विकसित देश म्हणून उदयास येण्यास हातभार लागेल. हो की नाही? या आपल्या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप छान संवाद या विद्यार्थी मित्राने आपल्या सर्वांशी साधलेला आहे.

0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युवा कट्टा या कार्यक्रमांतर्गत जीवन सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद ऐकलात. फ्रेंड्स, वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण मनोरंजक कार्यक्रमासह. तोपर्यंत बाय बाय.
1: श्रोतेहो, जीवन सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट परभणी इथल्या युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात युवा कट्टा या कार्यक्रमात. या संवादाचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित केला. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. चला तर मग आजपासूनच नियमित योगासनं करूया आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. जागतिक योग दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
3: आता काय?
2: काय म्हणजे झालेला बदल.
3: आता कशात?
2: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
3: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झक्कास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
2: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
3: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजानी लक्षात घ्या बरं का.
2: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
3: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.
4: योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि श्वास यांचा सुंदर संगम आहे. आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनाच्या सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग।

0: अनेक या कार्यक्रमांतर्गत तोडी या रागावर आधारित चित्रपट गीतं
1: मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11:35 होत आहेत. आमच्या छोट्या दोस्तांसाठी बालमंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात बालमंडळ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जागतिक योग दिनानिमित्त बालकांसाठी योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग प्रशिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला. संकल्पना आणि निर्मित सहाय्य आहे सुमेधा कुलकर्णी यांचं. सादर करते आहेत सदानंद कामडी. ऐकूया श्रोते हो कार्यक्रम बालमंडळ.

0: बालमित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या बालमंडळी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व बालमित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण सर्वांना जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. फ्रेंड्स, आजच्या बालमंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण जागतिक योग दिनानिमित्त बालकांसाठी योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग प्रशिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी येथील आराध्या कुलकर्णी आणि आयुषी चौधरी, त्यासोबतच अरविंदो अक्षरज्योती विद्यालय परभणी येथील अवनी कुलकर्णी आणि आरुष अष्टुरकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकणार आहोत.
1: गाइस हाय, तर मग कसा गेला सर्वांचा शाळेचा पहिला आठवडा? मला तर खूप मजा आली. जवळपास 1.5 महिन्यांनी पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणींची भेट झाली. खूप धमालाने धावपळीचा गेला हा पहिला आठवडा, कारण शाळेसोबतच ट्युशन क्लासेसही सुरू झाले आहेत ना. तुम्हाला कसं वाटलं बरं शाळा सुरू झाल्यावर?
2: हो ग आराध्या दीदी, आमचीही शाळा सुरू झाल्यामुळे आमचा आठवडा खूप बिझी गेला, पण तेवढीच मज्जाही आली.
3: हो ना, मलाही खूप छान वाटलं. आणि हो, आम्ही यावर्षी पहिल्या वर्गात गेलो, त्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणीसह आमचं सर्वांचं अगदी जोरदार स्वागत झालं. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेमध्ये बलून डेकोरेशन करण्यात आलं आणि आम्हाला फूल देऊन आमचं स्वागत केल्या गेलं.
4: शाळा सुरू झाल्याचा आनंद तर आहे, परंतु खूप दिवसानंतर शाळेत गेलो ना आपण, तर दिवसभराची धावपळ आणि बिझी शेड्यूल यामुळे शारीरिक थकवा मात्र खूप जाणवतो. या आठवड्यात माझे पाय आणि डोकं खूप दुखत होतं.
2: हो ना, माझं पण असंच काहीसं झालं. मला तर इतका थकवा आला की काहीच करावं वाटत नव्हतं सायंकाळ झाली की.
3: हो, आम्ही तर पहिले पूर्व प्राथमिक वर्गात होतो, तिथे आमची एवढा वेळ शाळा नसायची आणि आता 12:30 ते 5:30 पूर्ण दिवस शाळा, त्यामुळे मी सायंकाळी 7:30 की झोपून जाते.
1: एकंदरीतच आपण सर्वजण या आठवड्यात शाळा, ट्युशन क्लासेस या बिझी शेड्यूलमुळे आजारीच पडलो आहोत म्हणा ना, शारीरिकरित्या आणि मानसिकरित्याही. हो ना, आणि हे का बरं होतंय मित्रांनो, तर आपण सर्वांमध्ये या उन्हाळ्या सुट्टीमध्ये एक प्रकारची मरगळ आली होती. केव्हाही उठायचं, केव्हाही झोपायचं, उठ की सूट मोबाईल आणि TV बघायचा आणि मनात येईल तेव्हा सर्वांनी मिळून खेळायचं.
2: हो ना, आपल्या जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारची शिस्त नव्हती आणि पुन्हा शाळा सुरू झाली, त्यासोबत शिस्तबद्ध जीवनशैलीही सुरू झाली. मग काय झालं, या गोष्टीचा

0: आपल्या सर्वांच्या तब्येतीवर परिणाम।
1: अरे दादा, पण साऱ्यांची सुट्टी अशीच असते ना, आपण काही वेगळं थोडीच करतोय। अनेक काळापासून मुलं हेच करत आलेले आहेत।
2: खरं सांगू का, असं काहीच नाही। पूर्वी टीव्ही मोबाईल यापेक्षा वेगवेगळे शारीरिक बुद्धी खेळ खेळले जायचे, ज्यातून शरीराला व्यायाम व्हायचा आणि जीवन शैलीमध्ये तुट्यांमध्ये बदल झाला तरी त्याचा फारसा परिणाम आरोग्यावर व्हायचा नाही। पण आपण तर अजिबात व्यायाम करत नाही किंवा योगाही करत नाही, मग काय होणारच? हा, त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर।
0: हो खरंच, माझ्या आई बाबाही मला म्हणायचे सुट्ट्यांमध्ये घरी योगा करावा, दररोज सकाळी लवकर उठून मेडिटेशन करावं, तसंच सूर्यनमस्कार घालावेत, जेणेकरून आपण शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त राहू शकू।
1: हो ना, माझेही आई बाबा मला दररोज सांगतात की आपण योग करायला हवा, दररोज सूर्यनमस्कार घालायला हवेत।
3: आपले पालक तर आपल्याला सांगतातच रे, पण आपल्याला योग म्हणलं की फक्त जागतिक योग दिन आठवतो। त्या दिवशी शाळेमध्ये आपल्याकडून काही छोटे छोटे आसन करून घेतले जातात, तेवढाच काय तो योग करण्याचा योग आपण आपल्या जीवनात जुळवून आणतो, नाही का?
0: हो ना, खरंच योगासन करण्याचे खूप सारे फायदे आहेत। जागतिक योगा दिन असल्यामुळे आम्हाला शाळा सुरू झाल्यापासून रोज योगासनाचे महत्त्व समजून सांगितले जाते आहे। खरंच योगा आपल्या तब्येतीसाठी खूप आवश्यक आहे।
2: हो का, मलाही योग ध्यान प्राणायाम याविषयी माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल। हा,
1: आणि मलाही योग म्हणजे काय आणि तो कधी करावा असे अनेक प्रश्न पडले आहेत, त्यामुळे मलाही आवडेल त्याविषयी माहिती ऐकायला।
3: आवडेल ना, चला तर मग जाऊया आकाशवाणी परभणी केंद्रात आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून जाणून घेऊयात योग म्हणजे काय, योगासनाचे आपल्या जीवनातील महत्त्व, वयानुरूप बालकांसाठी असणारी विविध योगासने आणि त्यांचे आपल्या आरोग्य वर्धनासाठी होणारे फायदे। अरे वा,
1: आकाशवाणी परभणी केंद्रात,
3: अरे वा, चला
1: लवकर जाऊया। नमस्कार डॉक्टर काका।
4: नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो,
3: आज आम्हाला तुमच्याकडून जागतिक योग दिनानिमित्त योग साधना याविषयी भरपूर माहिती जाणून घ्यायची आहे।
4: नक्कीच घेऊयात।
3: डॉक्टर काका, आयुर्वेदामध्ये योगाला अनन्य साधारण असं महत्त्व असलेलं आपणास दिसून येतं। भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेला हा अमूल्य ठेवा आपण असाच कायम जपून ठेवावा आणि तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करावा, यासाठी विश्वभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो। त्या अनुषंगाने काका, मला आपणास विचारावयास वाटतं की केव्हापासून हा जागतिक योग दिन साजरा केला जातो आणि हा दिन साजरा करण्या पाठीमागचा उद्देश व या दिनाचे महत्व याविषयी काय सांगाल?
4: सर्वांना जागतिक योग दिनाच्या आनंदी आणि आरोग्यदायी शुभेच्छा देतो। मित्रांनो, यावर्षी आपण 12वा जागतिक योग दिन साजरा करत आहोत। आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात मांडला आणि जवळपास सर्वच देशांनी त्यांना पाठिंबा दिला आणि 2015 21 जून हा दिवस, जो की उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा असा दिवस आहे, तो आपण जागतिक योग दिन म्हणून साजरा करत आहोत। दरवर्षी यासाठी एक थीम पण दिली जाते आणि यावर्षीची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजेच आरोग्य संपन्न वाढीच्या टप्प्यांसाठी किंवा वृद्धावस्थेसाठी योग, असा हा यावर्षीचा थीम आहे। आणि आपण बघतो की 12वा जागतिक योग दिन 200 जास्त देशांमध्ये साजरा होत आहे। चीनमध्ये बीजिंग या ठिकाणी, न्यूयॉर्क अमेरिकेत टाइम स्क्वेअरवर, ही खरं तर आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। तर मित्रांनो, हे सर्व बघितल्यावर आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो। स्वामी सत्यानंद सरस्वती म्हणतात, योग अतीत के गर्भ में छुपी कोई कपोल कथा नहीं है, यह वर्तमान की सर्वाधिक मूल्यवान विरासत है, यह वर्तमान युग की अनिवार्य आवश्यकता है और आने वाली युग की संस्कृति है। त्यामुळे मित्रांनो, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत बघतो की आपल्याला योगाची आणि समन्वयाची, अनुशासनाची किती गरज आहे, त्यामुळेच जागतिक योग दिन हा वैशिष्ट्यपूर्ण असा साजरा केला जातो।
1: डॉक्टर काका, मला सुरुवातीला आपल्याला विचारायचं आहे की योग आणि आसन म्हणजे काय?
4: अवनी, किती छोटी असून किती छान प्रश्न विचारतेस ग तू। योग म्हणजे काय हे तुला सांगताना, योग हा जो शब्द आहे तो युज या संस्कृत शब्दापासून किंवा धातूपासून तयार झालेला आहे। यूज म्हणजे काय तर जोडणे, मग कुणाला कोणाशी जोडायचं.

0: करायचं? तर शरीराला मनाशी जोडायचं, मनाला आत्मतत्वाशी जोडायचं. टू कनेक्ट युअर सेल्फ टू इनर सेल्फ, स्वतःला आपल्या आत्मतत्वाशी जोडणे म्हणजेच योग. मग हा कसा विविध प्रकारे करता येतो? फक्त आसन करणे म्हणजे योग आहे का? तर असं नाही. तर ज्ञानयोग, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उदाहरण आहे त्याचं. कर्मयोग, बाळ गंगाधर टिळक. भक्तियोग म्हणजे काय? अनेक संत बघतो आपण, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई यांनी ईश्वराची आराधना केली आणि भक्तियोग साधला. यासोबतच मंत्रयोग, लययोग, नादयोग असा विविध प्रकारे सुद्धा योगा करता येतो. यात सर्वात महत्त्वाचा जो योगाचा प्रकार आहे तो म्हणजे पतंजली मुनींनी सांगितलेला अष्टांग योग, ज्याला स्वामी विवेकानंद यांनी राजयोग असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये काय? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे 8 अंग जे एकमेकाला पूरक आहेत यामध्ये येतात. यातला आसन हा यम नियम नंतर येणारा 3रा टप्पा आहे. आपल्याला योगासने माहिती आहेत की विविध शारीरिक हालचाली करतो त्याला आपण आसने असे म्हणतो. मग अनेक व्यायाम प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सायकल चालवणे आहे, पोहणे आहे, पळणे आहे, दोरीवरच्या उड्या आहेत, डंबेल्स आहेत, अनेक खेळ आहेत. हे सुद्धा सगळे चांगलेच व्यायाम प्रकार आहेत. पण या सगळ्यांमध्ये परिपूर्ण असा व्यायाम प्रकार जर आपल्याला कुठला निवडायचा तर तो म्हणजे योग आहे. कारण ज्यामध्ये आपण मागे वाकणे, पुढे वाकणे, प्रत्येक अवयवाच्या हालचाली, त्यात सोबत विश्रामाची आसने, प्राणायामाचा भाग, ध्यान असं सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट असल्यामुळं आपल्या एकंदर व्यक्तिमत्वाचा विकास होतो. हृदय फुफ्फुसावर अनावश्यक ताण पडत नाही यामुळे. आसनांमुळे लवचिकता वाढते, पाठीचा मणका हलका होतो, सांधे, स्नायू, सर्व शरीर अवयव एकत्रितपणे, संतुलितपणे कार्यक्षम होतात. यामुळे प्रसन्नता लाभते, एकाग्रता वाढते, असे सगळे फायदे आपल्याला आसन केल्यामुळे मिळतात.
1: बापरे, योगासनाचे एवढे फायदे आम्हाला तर माहीतच नव्हतं.
2: विविध योगासनाप्रमाणाचे योगा अभ्यासात प्राणायामाला ही अधिक महत्व आहे. मग प्राणायाम म्हणजे नेमकं काय?
0: छान प्रश्न विचारला आहेस तू. प्राणायाम म्हणजे काय? तर कुंभक किंवा श्वास रोखून धरणे. आता आपण श्वास घेतो आणि सोडतो ती क्रिया सहजपणे घडते, आपल्याला कळत नाही. पण एखादा दम लागलेला व्यक्ती, दमलेला व्यक्ती, धाप लागलेला व्यक्ती बघितला की आपल्याला कळतं श्वासाचं महत्त्व काय. तर मित्रांनो, ससा आणि कासव्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे. ससा उड्या मारतो, व्यायाम करतो, पण किती वर्ष जगतो? फक्त 15 वर्ष. आणि कासव मात्र संत अशा हालचाली करतो, छान झोपून राहतो, निवांतपणे जगतो, आणि तो मात्र 150 वर्ष जगतो. असं कसं बरं असेल? व्यायाम करणाऱ्याचं आयुष्य तर जास्त असायला हवं. पण या छोट्याशा गोष्टीमागे निसर्गाचे ऋषीमुनींनी निरीक्षण केले आणि त्याचा मतितार्थ त्यांनी काढला की जे प्राणी दीर्घश्वसन करतात ते दीर्घजीवी असतात. मोठा श्वास जो घेतो तो दीर्घजीवी असतो. त्यामुळेच आपल्याला दीर्घश्वसन करायला हवं सगळ्यांना. आणि श्वास घेणे आणि सोडणे यामध्ये विराम निर्माण करणे यालाच प्राणायाम असे म्हटलेले आहे. पण हे एकाच दिवसात जमेल का? आपल्याला माहीत आहे की आपण पोहायला शिकायला गेलो तर पहिल्याच दिवशी आपल्याला बुडून खाली जाता येईल का आणि वर निघता येईल का? तर नाही. आपल्या श्वासाकडे जर आपण लक्ष दिलं, हळूहळू योगिक श्वसन म्हणजे आपल्या श्वसन प्रक्रियेकडे लक्ष दिलं, हळूहळू श्वास घेणे आणि सोडणे यामध्ये संतुलन साधणं आणि त्यामध्ये कुंभकाचा अंतर्भाव केला की आपल्याला प्राणायाम जमायला लागतो आणि त्याचे लाभही आपल्याला मिळायला लागतात. प्राणायाम करायचा कसा याबद्दल हटयोगात सांगितलेलं आहे. प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भव. त्याच्यामुळे प्राणायाम करताना शिकताना आपण तो तज्ज्ञ मार्गदर्शनाकडूनच शिकायला हवा आणि मग तज्ज्ञांसमोरच करायला हवा आणि योग्य पद्धतीने करायला हवा, तरच आपल्याला त्याचे लाभ मिळू शकतील.
2: प्राणायामानंतरचा पुढचा टप्पा म्हणजेच ध्यान. तर ध्यान म्हणजे काय?
0: आपल्या सर्वांना माहितच आहे, वर्गात एखाद्या सर आपल्याला शिकवत असतात पण नंतर आपण बघतो की आपल्या काहीच लक्षात राहिलं नाही, सपाट झाल्यासारखं सगळं. तर हे का होतं? तर आपले इंद्रिय आणि मन आपल्या मेंदूशी कनेक्ट होत नाही, त्याच्यामुळे हे असं होतं. तर यामध्येच आपल्याला अर्जुन आणि द्रोणाचार्याची गोष्ट माहित आहे की द्रोणाचार्यांनी सगळ्यांना विचारलं की सगळ्यांना बाण लावून आपल्याला पोपटाचा डोळा उडवायचा आहे. तर मग सगळ्यांना विचारलं काय काय दिसते? मग प्रत्येक जण सांगितलं मला तलाव दिसतो, एक जण म्हणाला मला झाड दिसते, मला झाडावरची फळं दिसतात, काही जण म्हणाले मला पोपट दिसतोय. मग अर्जुनाला शेवटी प्रश्न विचारला की तुला काय दिसतं? तर तो म्हणाला मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो. आणि फक्त अर्जुनालाच त्या पोपटाचा डोळा बाणाने उडवता आला. तर यालाच आपण ध्यान म्हणायचं. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं, एकरूप होणं म्हणजेच ध्यान. तर ही धारणेच्या पुढची अवस्था आहे. तर आपण एखाद्या वेळी आपलं ध्यान लागतं, एखादा टीव्हीवरचा आपला आवडता पिक्चर बघताना, एखादा क्रिकेटचा मॅच बघताना, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर, आपल्या मित्रांशी गप्पा मारताना, असं काहीतरी आपलं छान ध्यान लागतं. किंवा एखादं आपलं आवडतं गाणं ऐकताना, ते जे आपण एकरूप होतो त्याच्याशी, ते म्हणजेच ध्यान. तर यापूर्वी आपल्याला धारणा म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. धारणा म्हणजे काय तर तणावरहित अशी जागृत अवस्था. ध्यान आणि धारणा एकमेकाच्या जवळच आहे.

0: टेन्शनलेस अवेअरनेस ज्याला म्हणतात, तणावरहित जागृत अवस्था, ती ध्यानाचीच एक अवस्था आहे. ती जर आपल्याला साधता आली तर परीक्षेत आपण खूप छान प्रकारे पेपर सोडू शकतो आणि छान गुण मिळू शकतो. मग ध्यान करण्याच्या विविध पद्धतीसुद्धा आहेत. बिंदू त्राटक म्हणजे एका छोट्या बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करणं, त्यासोबतच ओंकार ध्यान, ओंकारच्या प्रतिमेवर ध्यान केंद्रित करणं, चंद्रावर आपण ध्यान करू शकतो, उगवत्या सूर्यावर ध्यान करू शकतो की जे मार्गदर्शनाखालीच करायला हवं, एखाद्या झाडावर आपण ध्यान करू शकतो किंवा घरातल्या एखाद्या पोर्ट्रेटवर किंवा एखाद्या वस्तूवरसुद्धा आपल्याला ध्यान करता येऊ शकतं. अशा विविध प्रकारे आपण हे ध्यान करायला हवं, शिकायला हवं.
1: बापरे, ध्यान ही किती मोठी संकल्पना आहे. मला तर वाटायचं की ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणं आणि आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणं.
2: अगदी लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत साधारणतः किती प्रकारची योगाची आसन केली जातात आणि त्याची आपल्या आरोग्यवर्धनासाठी होणारे फायदे याविषयी सांगाल का डॉक्टर काका?
0: छान आरुषी, खूप छान प्रश्न विचारलास तू. महत्त्वाचं म्हणजे योगासन करताना ते सकाळी करायला हवेत आपण सगळ्यांनीच, आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच ते आसनं करायला हवीत. याच्यासोबत सूर्यनमस्कार सारखा व्यायाम प्रकार सुद्धा सर्वांना करता येण्यासारखा आहे. तर आसनांचे विविध प्रकार आहेत. आसनांचे एकूण तसे बघितले तर आपण ग्रंथांमध्ये हठयोगात 200 ते 300 आसनांचं वर्णन आलेलं आहे. पतंजली मुनींनी मात्र ध्यानाचे 3 आसनं वर्णन केले आहेत. याच्यामध्ये मुख्यतः आसनांमध्ये जे आहे ते उभे राहून करावायची आसने, बसून करावायची आसने, पोटावर झोपून करावायची आसने आणि पाठीवर झोपून करावायची आसने, असे विविध प्रकार असतात. तर त्यामध्ये आपण लहान मुलांसाठी, मोठ्या व्यक्तींसाठी, वृद्ध व्यक्तींसाठी, तरुणांसाठी, मध्यमवयीन लोकांसाठी अशा विविध प्रकारे त्याच्यामध्ये वेगवेगळे आसनं आपण सुचवत असतो. मुलांमध्ये शिकवताना आपण मुख्यतः सूर्यनमस्कार आणि संतुलनाची जी आसनं आहेत, ताळासन, वृक्षासन सारखी आसने, मत्स्यासन, धनुरासन सारखी आसने की जी पोट पाठ वाकून अशी त्यांच्यामध्ये लवचिकता यावी, त्यांच्यामध्ये हृदय फुफ्फुसाची क्षमता वाढावी, त्यांच्यामध्ये कार्डिओ रेस्पिरेटरी कॅपॅसिटी वाढून त्यांच्यामध्ये क्षमता, त्यांचे मसल्स आणि त्यांचे अस्थी असे चांगले डेव्हलप, अशा प्रकारची आसनांची श्रेणी आपण मुलांसाठी सुचवत असतो.
1: डॉक्टर काका, सूर्यनमस्कार हाही योगासनाचाच एक प्रकार आहे का? आणि आमच्या घरी मी अगदी लहान असल्यापासून मला सर्वजण सांगतात की आपण दररोज 12 सूर्यनमस्कार घालायला हवेत. तर या सूर्यनमस्कारांचं नेमकं काय आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे?
0: आरुष, खूपच छान प्रश्न विचारलास तू. सूर्यनमस्कार हा मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, किशोरवयीन मुलांसाठी सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार आहे. सर्वात चांगला म्हटलं तरी चालेल, कारण सूर्य हा उष्णता, ऊर्जा यासोबतच आपल्याला आध्यात्मिक चेतना सुद्धा देत असतो. सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा संच आहे मुख्यतः. याच्यामध्ये 12 आसने आपण सुरुवातीला करताना ती साधारण 4 ते 6 वेळा करायला हवी आणि हळूहळू त्याच्यामध्ये सरावाने ती वाढवायला हवी. 12 सूर्यनमस्कारांचा संचाची 12 वेळा साधनं करणं असा सराव करता येतो आणि हळूहळू हा सराव 108 सूर्यनमस्कारापर्यंत सुद्धा वाढवता येतो. तर हा करताना याच्यामध्ये मुख्यतः जी आसनं आहेत ती प्राणायामासन, हस्तोत्तानासन, हस्तपादासन, अश्वसंचलनासन, पर्वतासन, साष्टांग नमस्कार आणि भुजंगासन ही 7 आसनं याच्यामध्ये येतात आणि ती त्यातली 5 ही रिपीट होतात. असं होऊन हा 12 आसनांचा संच येतो. तर सुरुवातीला करताना तो शारीरिक स्तरावर 4 ते 6 वेळा करावा. हळूहळू आपल्याला छान आसनं जमायला लागल्यावर, आपली क्षमता वाढल्यावर आपण ते 12 आसनं 12 वेळा असा केला तर हा खूप चांगला अभ्यास होतो. पण याच्यासोबत अजून एक गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की फक्त सूर्यनमस्कार शारीरिक स्तरावरच नाही करायचे, त्याच्यासोबत आपण त्याला मंत्राची जोड द्यायची, श्वासाची जोड द्यायची, त्यासोबतच त्याला सूर्यमंत्राची पण जोड द्यायची. असा सगळ्या सोबत जोडून जर हा अभ्यास केला तर त्याच्या आपल्याला विविध प्रकारे लाभ घेता येत आणि एकंदर मुलांच्या व्यक्तिमत्वासाठी, परिपूर्ण असा व्यक्तिमत्व विकासासाठी सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार आहे.
2: हो डॉक्टर काका, मला माहिती आहे की सूर्यनमस्कार काढताना म्हणतात ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः असं म्हणतात ना?
0: हो हो, तू सांगितली तसे सूर्य मंत्र सुद्धा म्हटले जातात.
3: अच्छा डॉक्टर काका, लहानांपासून मोठ्यापर्यंत विविध प्रकारची आसन आपलं शरीर लवचिक राहण्यासाठी केली जातात, परंतु लहान बालकांसाठी त्यांचा वयाचा विचार करता काही विशिष्ट आसन ठरवून दिलेली असतील, त्याविषयी काय सांगाल? आणि बालकांमध्येही मुलांना करावयाची योगासने आणि मुलींना करावयाची आसने असा काही भेद यात आहे का?
0: अगदीच छान प्रश्न विचारले असतो. ह्याच्यामध्ये मुख्यतः आसन श्रेणी मुला मुलींसाठी सुरुवातीला आपण एकच आसन श्रेणी देत असतो, पण मुलींची शारीरिक वाढ आणि विशिष्ट टप्प्यांचा विचार करताना किशोरवयीन मुलांमध्ये आपण बघतो की त्यांच्या वाढीचे विशिष्ट टप्पे, त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरात, मनात घडत असलेले

0: बदल, हार्मोन्स मध्ये घडत असलेले चेंजेस, मुलींमध्ये काय होतं की विशिष्ट वयामध्ये त्यांना पाळी येण्यास सुरुवात होते, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे स्त्राव त्यांच्या शरीरात स्त्रावायला सुरुवात होते, आणि मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल्स वाढायला सुरुवात होतात एका विशिष्ट वयामध्ये. आपण बघतो की हा प्रचंड भावनिक अस्थिरता निर्माण करणारा हा मुलांमध्ये कालखंड असतो. तर या विशिष्ट वयामध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी विशिष्ट व्यायाम प्रकार आपण देत असतो, कारण जर स्ट्रेस स्ट्रेन वाढायला लागले तर कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात आणि त्याचे त्यांच्या व्यक्तिमत्वावर एकंदर ते कोशात गेलेसारखे होतात, रागावतात, चिडतात, थोडेसे घरच्यांपासून अलिप्त होतात, मित्रमैत्रिणीमध्येच रमतात, आई वडील म्हणजे आपले हितचिंतक नाहीत असं त्यांना वाटायला लागतं, रागावलं तर त्यांना सहन होत नाही, परीक्षेची भीती वाटायला लागते, चिंता वाटायला लागते, आणि मला खूप काही जमतं, माझ्या हातात सगळं काही द्यावं, मला नवीन गॅजेट घेऊन द्याव्यात, अशा विविध मागण्यासुद्धा त्या हट्टाने करायला लागतात, असं सगळं व्हायला लागतं. तर या विशिष्ट वयामध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचे व्यायाम प्रकार ज्याच्यामध्ये आसनं आहेत, मुलींना आणि मुलांमध्ये जवळपास सारखीच आसनं असतात, पण मुलींना पाळीच्या दिवसात करावायची आसन श्रेणी थोडीशी वेगळी असते, हलकासा व्यायाम प्रकार आपण त्याच्यामध्ये सुचवतो आणि हलकासा प्राणायाम सुचवतो.
1: डॉक्टर काका, 21 जून रोजी जागतिक संगीत दिनही आहे, त्या अनुषंगाने योग आणि संगीत यांच्यामध्येही एक प्रकारचा सहसंबंध आहे, तर याच्याबद्दल असणारा सहसंबंध याविषयी आपण काय सांगाल?
0: छान. आणि योग आणि संगीत, शास्त्रीय संगीत ही खरं तर भारतवर्षाने जगाला दिलेली देणगी आहे. योग आणि संगीत या दोन्ही शास्त्राद्वारे योगाभ्यासातील कुंडलिनी जागृती ही उच्चतर अवस्था गाठणे शक्य आहे. एका योग शिबिराला माननीय सूरमणी कमलाकर परळीकर सर यांना मी बोलावलं होतं आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आणि योग आणि संगीत खरं तर उच्च ध्येय योगात जे साध्य होतात ते संगीत साधनेद्वारे किंवा गाण्यांद्वारे किंवा मंत्राद्वारे पण आपण साध्य करू शकतो. मंत्रयोग हा प्रकार आलेलाच आहे ज्याच्यामध्ये नादानुसंधान साधलं जातं. असे काही विशिष्ट व्यायाम प्रकार ज्याच्यामध्ये भ्रामरी आहे, उज्जायी आहे, प्रार्थना आहे, मंत्र जप आहे, सूर्यमंत्र आहेत, हा एक प्रकारे नादच आपण साधतो आणि संगीत आणि मनाला स्थिर करायला त्यामुळे मदत होते. यामुळे किशोरी आमोणकरांनी या बाबतीत एक खूप छान सांगून ठेवलेलं आहे. संगीत साधनेच्या संदर्भात त्या म्हणतात की ते खरं तर योग साधनेच्या बाबतीत खरे, त्या म्हणतात रागाच्या लक्षणात खूप फिरलात तरी रागाची केवळ अंधुक्षी रेषा दिसते, सततच्या साधनेत रेखाचित्र दिसायला लागतात, नंतर अवयव दिसू लागतात, त्याही नंतर रागातलं चैतन्य आपल्याला जाणवायला लागतं आणि नंतरची पायरी अशी असते की रागच आपल्याला मार्गदर्शन करतो. ही काल्पनिक गोष्ट नव्हे तर आत्मिक अनुभव आहे असं किशोरी आमोणकरांनी सांगितलं की रागच आपल्याकडून गाऊन घेतो. आपण म्हणतो की त्या विठ्ठलानीच त्या ईश्वरानीच माझ्याकडनं हे काम करून घेतलं, तर तोच कर्मयोग असं म्हणायचं आपण. तर तसंच आपण योगा करताना सुद्धा कोकणात जसं आपण समुद्र बघायला गेलो तर दुरून आपल्याला समुद्राचे ओझरते दृश्य दिसते, नंतर आवाज ऐकू येतो, नंतर किनारा दिसायला लागतो आणि थोडे आत गेल्यावरच आपल्याला सागराच्या प्रशांत आणि विराट अशा स्वरूपाचे दर्शन होते. योगाचेही तसेच आहे. योगाच्या निरंतर अभ्यासातूनच आपल्याला योगाचे खरे स्वरूप काय आहे हे आपल्याला समजायला लागतं आणि आपण नियमित योगाभ्यास करायला लागतो. तर योग आणि संगीत असा समन्वय आपल्याला साधता येतो.
1: किती छान, योग आणि संगीत यामध्ये काही सहसंबंध आहे हे आजच आम्हाला कळालं.
2: डॉक्टर काका, जाता जाता तुम्ही आजच्या कार्यक्रमानिमित्त जागतिक योग दिनानिमित्त काय संदेश द्याल?
0: जागतिक योग दिनानिमित्त जो आपल्याला संदेश घ्यायचा आहे तो जागतिक योग दिवस हा फक्त एक दिवसच साजरा करायचा नाही तर इथून पुढे प्रत्येक दिवस हा आपण योग दिन म्हणून साजरा करूयात, हाच संकल्प या निमित्ताने आपण करूयात. मोहाच्या या निद्रेमधूनी जनजन अवघे उठूया, योगाच्या नित अभ्यासातून जीवन आपुले फुलवूया. चंचल मन हे स्वैर उधळूनी हवे नकोचे द्वंद्व रंगते, सुखशांतीचे स्वप्न भंगुनी आत्मशक्तीची जाणीव सरते. हृदयामधल्या परमेशाचे मंदिर सुंदर घडवूया, मोहाच्या या निद्रेमधूनी जनजन अवघे उठूया. योगासाठी जीवन आपुले कनाकनाने व्यर्थची जाते, क्षणभंगुरी या देहशक्तीचे परमशक्तीशी नाते जुळते. मंगलमय या विश्वशक्तीशी नाते आपुले जुळवूया, योगाच्या नित अभ्यासातून जीवन आपुले फुलूया. तर बालमित्रांनो, आता आपण आज संकल्प करूयात, प्रतिज्ञा घेऊयात, इथून पुढे आयुष्यातील प्रत्येक दिवस
3: हा आम्ही
1: योग दिवस म्हणून साजरा करणार.
0: प्रत्येक दिवशी सकाळी आम्ही योगाभ्यास करणार. आरोग्य संपन्न होणार. आयुष्यात छान आमची स्वप्न सर्व ध्येय
3: पूर्ण करणार
0: आणि रोज योग करणार. करो योग
3: रहो निरोग
1: रहो निरोग, सर्व श्रोत्यांना जागतिक योग दिनाच्या खूप

0: खूप शुभेच्छा.
1: योग साधनेविषयी आणखीन खूप माहिती डॉक्टर काका आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. आता जरी कार्यक्रमाची वेळ संपत आलेली असेल तरीही पुढच्या बालमंडळ या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्ही नक्की आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी यावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. याल ना डॉक्टर काका तुम्ही?
2: नक्की येईल. तुम्हाला भेटून तुमच्याशी संवाद साधून मलाही खूप छान वाटलं, खूप आनंद झाला.
0: धन्यवाद डॉक्टर काका.
3: बालमित्र मैत्रिणींनो, आताच आपण बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत जागतिक योग दिनानिमित्त बालकांसाठी योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग प्रशिक्षक डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी येथील आराध्या कुलकर्णी आणि आयुषी चौधरी तसेच अरबिंदो अक्षरज्योती विद्यालय परभणी येथील अवनी कुलकर्णी आणि आरुष आष्टुरकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकला. आजच्या बालमंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती सहाय्य होतं सुमेधा कुलकर्णी यांचं. वेळ झालेली आहे आता बालमित्र मैत्रिणींनो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा
4: बालमंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल. तसंच श्रोते हो, FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारणही आपण ऐकू शकता. सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकाल.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम

0: आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच. तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योगनिद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योगनिद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योगनिद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: म्हणू शकतो आपण.
0: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
0: बरोबर.
1: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
0: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
1: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट्स, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते.
0: बरोबर.
1: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
0: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा

0: कोणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
1: बरोबर.
0: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय
1: सांगाल? तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाही आहे. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर, तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी रिकाम्या पोटी ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु सल्ल्यानं करावी.
0: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
1: अगदी बरोबर.
0: हा फरक इथं करता येईल.
1: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं, असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
0: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
1: अगदी बरोबर.
0: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी 100%.
0: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
1: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात,

0: तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं, आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो.
1: बर,
0: तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे, तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत, असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे, एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात, एवढ्या दोनच गोष्टी. आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खर तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तिथी आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही, किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योगनिद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योगनिद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योगनिद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा,
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योगनिद्रा म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं, आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते, आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योगनिद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योगनिद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योगनिद्रेचा

0: फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही एक दोन सांगितलं?
1: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली, त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती तिनं त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
0: बरं,
1: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथंपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही.
0: अरे वा,
1: हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
0: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
1: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात, त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20

0: पासून एकपर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात.
1: बर.
0: ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय, तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं.

0: ज्यामध्ये ब्रेन वर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे, ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. ह्या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:30 परत घोरायला लागतात, कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडस हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा, आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलं त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील असं फक्त आपण करत जाणं. हा,
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं, ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक आहे.
1: आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं, सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी

0: सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो. की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला 1.5 तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की,
0: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आत्ता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्याजवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं 1.5-2 महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणे पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्याजवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही, आपण एकटाय, तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योगनिद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं, हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा

0: तेच ना, दिन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कुणालाही आहे, आणि ते जर कमी करायचं त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथे जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेव्हिअर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेव्हिअर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील.
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाही. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्या ऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचं आहे, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचं आहे की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढं जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व, याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने

आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाढ लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाईगीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सूरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषीमुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजनं गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झाली आहे. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य याने संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कविकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक, त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती सांप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्णकाळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी रागविबोधाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट

0: मरविणी चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महमद शाह रंगिले हा संगीततज्ज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत रागतत्व विबोध हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी सांगीतसार पाटण्याच्या महमदराजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे 2 हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपिबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालये निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आस्था गायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.

0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती। त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर। अवश्य ऐका, दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर।
3: दुपारचं 1 वाजतोय। थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू।

साधना सरगम यांनी गायलेलं त्रिनेत्र या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संजाली रुडे यांचं गीत संगीत होतं प्रद्युम्न शर्मा यांचं.

नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला आडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं।

आतून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा अर थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा बरा असं ऐकून डोसक उठ।

सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं शशी गजवानी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट मुलगी झाली हो, संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: ठळक बातम्या. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली. 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो. योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे, असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो, असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे, असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा, तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
0: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी

सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं थरथराट या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनिल मोहिले आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र.

0: उडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
1: 2014 देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
0: ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. FDC म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि

0: मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्नी सुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
1: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15-20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्ट मधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने द्यावीत. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा तापा 7,500 वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे. आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू पण संप मागे घ्या असा आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलाय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण आग दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25-30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी. अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
0: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा हे सुरुवातीचं गीत कल्याण इनामदार यांचं, गायिका आहेत पुष्पा पागधरे.

विजय जहागीरदार यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून नवीन मालिका सुरू करतोय, पुस्तकं कालची आजची. आणि या मालेमध्ये गणेश मतकरी त्यांना आवडलेल्या काही पुस्तकांचा परिचय करून देणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया गणेश मतकरी यांनी जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी मांडलेले विचार.
1: जिब्रिश कथांचा लेखक सुजय जाधव हा तरुण आहे. कथांबरोबरच त्याने अलीकडच्या काळात गाजलेलं आणि मुंबईतल्या गिरणी संपाचा उत्तरार्ध एका वेगळ्या पद्धतीने मांडणारं तोडी मिल फॅन्टसी हे नाटक लिहिलेलं आहे. हे नाटक म्हणजे विनोदी बाजाची संगीतिका आहे, पण मुळात एका गंभीर पायावर उभी राहिलेली. त्याशिवाय सुजय रॅपर सुद्धा आहे, म्हणजे वेगवेगळ्या रीतीने हे नाव आपल्या समोर आलेलं आहे, पण हा संग्रह त्याचा पहिलाच. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या कथा आहेत. एक दीर्घकथा आहे, ती तोडी मिल फॅन्टसी नाटकाचं कथारूप म्हणता येईल, पण ती नाटकावरून लिहिलेली किंवा घटनाक्रमात स्पष्टता येण्यासाठी केलेला एक्सरसाइज या प्रकारची नाही. ती एक उत्तम लिहिलेली कथा आहे. ही कथा सुजयने प्रख्यात लेखक जयंत पवारला अर्पण केली आहे आणि त्याचं कारण कथेच्या आशयातच स्पष्ट कळण्यासारखं आहे. जयंत पवारांच्या लेखनात गिरणगाव, त्यात होत गेलेले बदल, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम हे सारं नियमितपणे येत असे. ही कथा त्यांच्या साहित्याशी नातं सांगणारी आहे. ही एक मोठी कथा सोडली तर बाकी सगळ्या कथा जिब्रिश कथा या वर्गात आपण घेऊ शकतो. जिब्रिश किंवा जिबरिश या शब्दाचा अर्थ बाष्कळ, ज्याचा अर्थ लागणार नाही असं काहीतरी. मग या कथा कशा आहेत तर सांगतो. आपल्याकडे विनोदी लेखनाची एक मोठी परंपरा आहे आणि जिब्रिश कथांमध्ये विनोदाला स्थान आहे. मात्र हा विनोद सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या प्रकारचा असतो तसा नाही. म्हणजे शाब्दिक कोट्या किंवा प्रासंगिक विनोद यापेक्षा तो वेगळ्याच रस्त्यावरचा आहे. त्याला आपण वैचित्र्यपूर्ण व ॲब्सर्ड म्हणू शकतो. या कथांमध्ये असंबद्ध जिब्रिश नावाचं एक पात्र देखील आहे, पण ते नक्की कोण आहे वगैरे गोष्टी इथे विचारातच घ्यायला नकोत. याला एक कारण आहे. त्याला माणूस म्हटलेलं बिलकुल खपत नाही. म्हणजे तो माणूस आहे हे बरोबर आहे, पण तो फक्त माणूस आहे हे चुकीचं आहे. या पात्राविषयी असे चमत्कारिक उल्लेख आपल्याला जागोजागी दिसतात. तर हा असंबद्ध जिब्रिश नायक नाही आणि तो सर्व कथांमध्ये आहे असंही नाही, पण त्याच्या सुजयच्या कथाविश्वात उपस्थित असण्याला कारण आहे. या कथांचं तर्कशास्त्र हे काहीसं स्वैर, वास्तवाशी जोडलं न जाऊ शकणार आहे. एरवी निवेदनाची जी ओळखीची पद्धत आहे तिच्याशी फारकत घेणार आहे. ओळखीची चौकट मोडल्याची खूण असल्यासारखं हे पात्र आपल्याला वेळोवेळी भेटतं. सुजयच्या जिब्रिश कथा एका साहित्य प्रकारात अडकत नाहीत. सायन्स फिक्शन, फॅन्टसी, मॅजिक रिअलिझम, उपहास कथा किंवा विडंबन अशा अनेक वर्गात त्यांचा संचार सुरू राहतो. या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातला लेखक अदृश्य नाही. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाणीव या कथांमध्ये दिसते. कथा सांगणारा लेखक, ती वाचणारा वाचक आणि प्रत्यक्ष निवेदन होण्याची प्रक्रिया या घटकांची जाण कथांमध्ये दिसते. त्या सेल्फ अवेअर आहेत. हे कथन आहे आणि ते काय पद्धतीने बदलू शकतं हे या कथा जाणतात आणि त्यामुळे सुजयला त्यांच्या रचनेत खूप गमती जमती करून पाहता येतात. कधी कथा सांगता सांगता ती बदलत जाते, कधी निवेदन थांबवून लेखक वेगळ्याच विषयावर वाचकांशी गप्पा मारायला लागतो, कधी एखाद्या कथेचे चालू धागे मागे पडतात आणि नवे शिरतात. अशा सगळ्या गोष्टींमुळे ही कथन प्रक्रिया फार मजेदार झाली आहे. उत्तम दीर्घकथा म्हणून लिहिलेली तोडी मिल आणि संपूर्ण वेगळा प्रयोग असलेल्या जिब्रिश कथा यामधून मला सुजय जाधवची मोठी रेंज दिसते आणि तो यानंतर काय लिहिल याविषयी कुतूहलही तयार होतं.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये जिब्रिश कथा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजले आहेत. कृषीवाणी सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींची वैशिष्ट्य याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. व्यावसायिक ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांच्या जाती जरी मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असल्या

0: असल्या तरी देशी कोंबड्यांचे पालन करणारा विशिष्ट वर्ग पशुपालकांमध्ये आहे. शुद्ध देशी कोंबड्यांची मर्यादित उत्पादन क्षमता आणि व्यावसायिक कुक्कुट पालनाकरता अशा कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आणि वेळेत उपलब्धता नाही, त्यामुळे बरेच कुक्कुट व्यावसायिक सुधारित देशी कोंबड्यांच्या नवनवीन जातींचं संगोपन करून व्यवसाय करत आहेत. वाढत्या लोकसंख्येची आहाराची गरज आणि देशी कोंबडीचे मांस अंड्याला विशिष्ट चव असल्याने देशी कुक्कुटपालनाला चालना मिळाली आहे. देशी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करत असताना यासाठी सुधारित कोंबड्यांच्या जातींचं संगोपन आवश्यक आहे. सुधारित देशी कोंबडीची निवड फायदेशीर अशासाठी आहे की शुद्ध देशी गावरान कोंबडीच्या तुलनेत अधिक उत्पादन क्षमता असते. सुधारित देशी कोंबड्यांची उत्तम प्रतिकार शक्ती असल्याने आजारांना कमी बळी पडतात. व्यावसायिक संकरित ब्रॉयलर आणि लेयर कोंबड्यांपेक्षा मर्तुकीचं प्रमाण खूप कमी असतं. प्रतिकूल वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असते. शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यात सक्षम असतात. व्यवसाय करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पिल्लांची उपलब्धता असते. सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती नामांकित आणि शासकीय संस्थेत विकसित झालेल्या आहेत. कोणत्याही संगोपन पद्धतीमध्ये चांगलं उत्पादन मिळतं. असील किंवा फायटर कोंबडी, कडकनाथ, बसरा या मूळ भारतीय देशी कोंबड्यांच्या जाती आहेत. तर वनराज, गिरीराज, ग्रामप्रिया, श्रीनिधी, कावेरी, सातपुडा देशी, सोनाली या सुधारित देशी कोंबड्यांच्या जाती आहेत. रोड आइसलँड रेड आणि ब्लॅक ऑस्ट्रेलॉर्प या आपल्या वातावरणात चांगले उत्पादन देणाऱ्या विदेशी कोंबड्यांच्या जाती आहेत. वनराज, ग्रामप्रिया आणि श्रीनिधी या कोंबड्यांच्या जाती कुक्कुट संशोधन संचालनालय हैदराबाद या संस्थेने विकसित केलेल्या आहेत. 3 महिन्यांमध्ये या कोंबड्यांचं वजन साधारण 1.5 किलो इतकं होतं आणि अंडी देण्याची सुरुवात 5.5 ते 6 महिन्यांनंतर होते. गिरीराज ही जात कर्नाटक पशुवैद्यकीय विद्यापीठ बंगळूर यांनी विकसित केलेली आहे. या कोंबडीचं वजन 3 महिन्यात 1.5 किलो किंवा त्यापेक्षा जास्त होतं आणि 6 महिन्यांनंतर अंडी द्यायला सुरुवात होते. तर कावेरी ही जात केंद्रीय पोल्ट्री विकास संघटना बंगळूर यांनी विकसित केलेली आहे. या कोंबडीचं वजन देखील 3 महिन्यात साधारणपणे 1.5 किलो इतकं होतं आणि साधारणपणे 5.5 ते 6 महिन्यांनंतर अंडी देण्यास सुरुवात होते.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींची वैशिष्ट्य याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: भाऊ इकडे कसं काय बियाणं घ्यायला? यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुग सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
3: प्रमाणित बियाणंच घेणार ना?
2: ते काय
3: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
2: बर,
3: पीक जास्त येण्यासाठी आणखीन 3 गोष्टी लक्षात ठेवा.
2: ते काय?
3: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
2: हे काय फार कठीण दिसत नाही.
3: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटकनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.
4: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
5: माझा आवार माझा शिवार,
4: शेतीविषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
5: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
4: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
5: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
4: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
5: वेळ, काय बरं माझा आवार माझा शिवारची
4: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 वाजता अवश्य ऐका.
5: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 2:05 झाली आहेत. पुन्हा आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा पहिला भाग. नमस्कार श्रोतेहो, आज आपण अशा एका विषयाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याबद्दल समाजात अजूनही पुरेशी जागरूकता नाही. हा विषय आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आणि HPV लसीकरण. जागतिक स्तरावर महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा एक महत्वाचा कॅन्सर आहे. आणि विशेष बाब म्हणजे हा असा कॅन्सर आहे जो योग्य वेळी तपासणी आणि लसीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कॅन्सर म्हणजे काय, HPV म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो, कॅन्सर म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी आहेत, या पेशी सतत निर्माण होतात, त्यांचं काम करतात आणि त्यांचं आयुष्य पूर्ण झाल्यावर नष्ट होतात, ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या शरीराच्या नियंत्रणाखाली असते. परंतु काही वेळा पेशींमध्ये काही बदल होतात, त्यामुळे त्या शरीराच्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन अनियंत्रितपणे वाढू लागतात. या वाढलेल्या पेशी गाठी निर्माण करतात, शरीरामध्ये सगळीकडे पसरतात आणि काही वेळा त्या मेंदू, हृदय, तसेच फुफ्फुस आणि हाड यामध्ये पसरू शकतात. या अनियंत्रित वाढीला कॅन्सर असं म्हटलं जातं. कॅन्सर हा एकच रोग नसून अनेक प्रकारच्या आजारांचा समूह आहे. उदाहरणार्थ स्तनांचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो, तोंडाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर. काही कॅन्सर हे जीवनशैलीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सर जो अतिशय जास्त दारू पिण्यामुळे किंवा फॅटी पदार्थ खाल्ल्यामुळे होतो, काही अनुवंशिक कारणांनी होतात तर काही विषाणूंमुळे होतात. आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा मुख्यत्वे करून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय, यालाच आपण HPV असंही म्हणतो. हा एक अतिशय साधा DNA विषाणू आहे आणि जगातील बहुतेक स्त्री पुरुषांना आयुष्यात कधीतरी एकदा तरी HPV संसर्ग होतो. या HPV अनेक प्रकार आहेत, साधारणपणे 200 जास्त. यापैकी अनेक प्रकार निरुपद्रवी आहेत पण काही प्रकार मात्र कॅन्सर निर्माण करू शकतात. विशेषतः HPV 16 आणि 18 हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे 70-80% जबाबदार असतात. HPV कसा पसरतो? HPV मुख्यत्वे करून जवळच्या शारीरिक आणि लैंगिक संपर्कातून पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसू शकतात म्हणून अनेकांना संसर्ग झालेला असतो याची जाणीवही नसते. आणि महत्वाचं म्हणजे HPV संसर्ग हा अत्यंत सामान्य आहे. संसर्ग झाल्याचा अर्थ असा नाही की या व्यक्तीला कॅन्सर होणारच आहे. बहुतेक वेळेला शरीराची प्रतिकार शक्ती हा विषाणू नष्ट करते, परंतु इतर अनेक कारणांमुळे, जसे की एखाद्या व्यक्तीचे अनेक स्त्रियांबरोबर किंवा अनेक पुरुषांबरोबर रिलेशनशिप, HIV पॉझिटिव्ह स्टेटस, लहान वयामध्ये लग्न होणं, अनेक वेळेला शारीरिक संबंध येणं, याशिवाय तंबाखू, अशा अनेक कारणांमुळे हा HPV व्हायरस त्याचं रुपांतर गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाचा कॅन्सर यामध्ये करू शकतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी तृप्ती देशपांडे. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलं पर्यावरणासाठी काय करू शकतात. लहान मुलं ही फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर आजपासून बदल घडवणारी पिढी आहेत. मुलांना रोजच्या आयुष्यात काही छोट्या सवयी लावल्या तर त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, शाळेत जाताना पाण्याची बाटली आणि डबा प्लास्टिकऐवजी स्टीलचा वापरणे, वर्गात दिवे पंखे गरज नसताना बंद करणे, कागदाचा अपव्यय टाळणे, झाडांना पाणी घालणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी सहज करता येतात. बाळाला पहिले घास भरवत असताना तेव्हापासून जर आपण त्यांना या गोष्टी दाखवत राहिलो, ते छोटं झाड आहे ना, छोटं झाड आता मोठं होणार, मग त्याच्यावरती फूल येणार का नाही येणार, अशी झाडाची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर आपोआपच त्या झाडाविषयीची एक आत्मीयता त्या छोट्या बाळामध्ये तयार होईल. असे छोटे मूल पुढे जाऊन शाळेत जायला लागेल तेव्हा पर्यावरण संरक्षणाची आवड त्या मुलाला लावणे हे महत्वाचे कर्तव्य घरी पालक आणि शाळेत शिक्षक असे दोघांनाही टीम वर्कने करावे लागेल. आज अनेक मुलांना गॅजेटची आवड लागलेली असते, पण मोबाईल आणि टीव्हीचा वेळ थोडा कमी करून परिसरात झाडे लावणे, पक्ष्यांसाठी रोज पाण्याची भांडी भरून ठेवणे, घरातील तसेच अंगणातील किंवा आपण म्हणू शकतो अपार्टमेंटमधील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, यामुळे पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होते. यामुळे त्यांची समजही वाढते आणि आभासी जगापासून दूर राहण्याची सवय लागते, जी आता काळाची गरज आहे. स्क्रीन टाइम कमी करणे हे एक आव्हान सर्व पालकांपुढे आहे. त्या आव्हानाला उत्तर म्हणूनच घरातच एखादे छोटेसे रोपटे मूल स्वतः तयार करू शकले तर ते त्याच्यासाठी एक निरीक्षणाचा आनंद तयार करते. जसे की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला बिया पेरायला लावायच्या आणि त्या बियांपासून येणारे छोटे छोटे पहिली दोन पानं, मग पुढचे झाड असे रोज पाहायचे, त्याची वाढ नोंदवायची, तसेच त्याला पाणी घालायचे, त्याला उन्हात ठेवायचे. या सर्व गोष्टी त्या लहान मुलाला करायला उद्युक्त केले तर तो आनंद त्याच्यातील सृजनशक्ती वाढवायला मदत करेल. अशी मुलं त्याच्या आई वडिलांनाही बदल घडवायला प्रेरणा देऊ शकतात. प्लास्टिकची पिशवी नको, चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक कचरा वेगळा टाका, झाडं लावूया असं सांगणारं मूल घरात सकारात्मक वातावरण तयार करते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची सुरुवात बालपणापासून झाली तर भविष्यात जबाबदार समाज निर्माण होईल. असा जबाबदार समाज तयार करण्याची जबाबदारी ही त्या लहान मुलांच्या आजूबाजूच्या सर्व लोकांची आहे. आज आपण लहान मुलं पर्यावरणासाठी काय आणि कसे करू शकतात हे पाहिले. पुढील भागात आपण लहान मुलांचे पालक काय करू शकतात ते पाहू, जेणेकरून ते लहान मूल एक जबाबदार व संवेदनशील पर्यावरणपूरक जीवनशैलीने वागणारा सक्षम नागरिक बनण्यास मदत होईल.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजते, थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत. आज ऐकूया जयदेव मेनन यांचं गायन. त्यांना व्हायलिनची साथ श्रीनाथ अय्यर, मृदंगम गणेश मुरली. सुरुवातीला राग माया मालव गवळा आणि त्यानंतर राग तोडी, कलाकार जयदेव मेनन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकलं. जयदेव मेनन यांनी गायलेले राग माया मालव गवळा आणि राग तोडी आपण ऐकले. त्यांना व्हायोलिनची साथ श्रीनाथ अय्यर यांची होती, मृदंगम साथ केली गणेश मुरली यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात।

0: वागायचं कसं आहे कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन्स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली। याशिवाय IIT बॉम्बे, NTPC पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला।
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला।

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बस गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे.
ठळक

0: बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर म्हणजे 5:02 कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. पण आता आधी ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी राजेश शिरभाते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज

0: देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरती सरकारला अधिवेशनात घेरायचं ठरवलं असून आजच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपल्याला ऐकत आहोत. त्यांनी मेंडोलिनवर वाजवलेले राग सावेरी, कल्याणी आणि श्रीरंजनी. त्यांना मृदंगमची साथ अनिरुद्ध श्रीनिवासन यांनी आणि व्हायोलिनची साथ सारडा मुरली यांनी केलेली आहे. ऐकूया सुरेश कुमार यांच्या कर्नाटक शैलीतल्या मेंडोलिन वादनात राग सुरुवातीला सावेरी.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, आज आहे 21 जून आणि तुम्हाला माहिती आहे की 21 जून हा दिवस असतो आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि याच योग दिनाचं औचित्य साधून आपण आज शालेय जीवनातील योग याविषयी तुमच्यासारख्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग कसा आणि किती महत्त्वाचा आहे यावर चर्चा करणार आहोत. आणि आज याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर आदित्य जोशी. डॉक्टर आदित्य जोशी हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर गेल्या 15 वर्षापासून योग तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. तर मग चला योगाविषयी आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, आत्ताच मी म्हटलं तसं की शालेय विद्यार्थ्यांसाठी योग हा आपला आजचा विषय आहे, तर योग म्हणजे नेमकं काय हे आधी आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा.
1: योग हा प्रामुख्याने शरीर, मन आणि श्वास यांचा असणारा सुंदर समन्वय साधणारा असा एक प्राचीन जीवन पद्धती आहे. लहान मुलांसाठी योग हा केवळ एक व्यायाम हा प्रकार नाही आहे, तर तो त्यांच्या असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आणि तसेच भावनिक विकासाला चालना देणारा अतिशय एक सुंदर असा उपक्रम, आनंदीदायी अशा पद्धतीचा आहे.
0: आता आपण म्हणतोय की मुलांनी योग केला पाहिजे किंवा योगासनं केली पाहिजेत, तर का केली पाहिजेत तेही आमच्या मित्रांना सांगा. लहान की योग करण्यामुळे काय फायदे त्यांना होणार आहेत.
1: पहा, अतिशय सुंदर असा हा प्रश्न आहे. लहान मुलांसाठी योगाचे असणारे जे काही फायदे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना शरीराची असणारी लवचिकता आणि त्यांची असणाऱ्या सांध्यांची ताकद वाढणे, लहान मुलांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती सुधारणे, आत्मविश्वास वाढणे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव, भीती ही नाहीशी होणे, तसेच अनाठायी किंवा विनाकारण जी मुलांना चिडचिड होते ती देखील पूर्णपणे बंद होण्यासाठी आपल्याला योग हा प्रामुख्याने मदत करतो. आणि शरीराचे असणारे संतुलन, मनाचा असणारा समन्वय आणि मुख्यतः अभ्यासामध्ये त्यांचं असणारं लक्ष हे केंद्रित करण्यासाठी आपल्याला योगाची मदत या ठिकाणी आपल्याला होते.
0: सर, आपण म्हणतो की मुलांनी योग करायला हवा आणि त्यासाठी वेळ द्यायला हवा त्यांच्या शालेय जीवनामध्ये, त्याचं आकर्षण त्यांना वाटलं पाहिजे.
1: बरोबर,
0: त्यासाठी काय करायला हवं शासन स्तरावर, शालेय स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर सुद्धा.
1: अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलांना योगाबद्दल जर आपल्याला आकर्षण निर्माण करायचे असेल तर योग हा प्रामुख्याने एक शिस्तीचा विषय न ठेवता तो आनंद, खेळ आणि अनुभवाचा असा विषय बनवणे अत्यावश्यक आहे. खेळाच्या स्वरूपामध्ये योग जर आपण मुलांना शिकवला, जसं की काही योगासने ही प्रामुख्याने प्राण्याच्या असणाऱ्या नावावरून किंवा वृक्षाच्या असणाऱ्या नावावरून किंवा निसर्गाच्या असणाऱ्या नावावरून आहेत, जसं वृक्षासन असो, तितली आसन असो, भुजंगासन असो, मार्जरी आसन असो, यासारखी आसने ही मुलांना आपण त्या स्वरूपात आकर्षणरित्या शिकवू शकतो. विशिष्ट ज्या काही आपल्या असणाऱ्या गोष्टी आहेत आणि योग यांचा एक प्रामुख्याने संबंध हा आपल्याला येतो, रामायण असो, महाभारत असो किंवा प्रेरणादायी विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगत असताना त्या संबंधित आसने ही मुलांना शिकवावीत. कथा ऐकता ऐकता योग केल्याने मुलांची रुचीही अधिक प्रमाणात त्यामध्ये वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्धेपेक्षा सहभागाला मुलांच्या प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे, की सर्वोत्कृष्ट योगी यापेक्षा सर्वात आनंद योगी ही जी संकल्पना आहे ती जर आपण राबवली तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये त्याबद्दल आकर्षण हे निर्माण होतं योगाबद्दल. योगासोबत आपण विविध प्रकारच्या संगीताचा देखील वापर करू शकतो, की यामध्ये लहान मुलांसाठी हलके प्रेरणादायी संगीत वापरावं, तालबद्ध हालचालींमुळे मुलांचा असणारा सहभाग हा अधिक प्रमाणात वाढतो. आणि त्याच्या पुढचे अजून काही गोष्टी ज्या आहेत, पालकांचा असणारा सहभाग हा देखील महत्त्वाचा आहे, की आई वडील मुलांसोबत योग करतील तर मुलांमध्ये उत्साह हा दुप्पट वाढतो, किंवा फॅमिली योग डे असा देखील आपल्याला आयोजित करता येईल. आणि योगाचे फायदे हे अनुभवातून आपल्याला त्यांना दाखवता येतील, एकाग्रता वाढलेली, अभ्यासामध्ये होणारी सुधारणा, चांगली झोप ही त्यांना मुलांना आपण उदाहरणं देणं आवश्यक आहेत. आणि त्याचसोबत योग दिन, योग महोत्सव अशा जर शालेय स्तरावर जर विविध गोष्टी आपण जर त्या आयोजित केल्या तर त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दलचं आकर्षण वाढू शकतं. योग चित्रकला म्हणा, घोषवाक्य म्हणा, प्रश्नमंजुषा म्हणा, अशा विविध स्पर्धेंमधून देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दल अजून आपल्याला आकर्षण

नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम

0: वाढवता येतं. योगांवरील लघु व्हिडिओ, ॲनिमेशन, खेळांचा वापर, है ना, अशा पद्धतीने आकर्षित करण्यासाठी योग हा मुलांना खूप पद्धतीने मदत करू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की मुलांनी योग करायला हवा आपण म्हणतो, तर कितव्या वर्षापासून योगासनं करायला मुलांनी सुरुवात करायला हरकत नाही?
0: जनरली मुलांसाठी जे काही माझ्या मनामध्ये आणि आपल्या अभ्यासाअंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत जे काही वयोगट आहे त्यामध्ये मुलांना खेळाच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला योग शिकवावा लागेल. प्राण्यांच्या असणाऱ्या नावांचे असणं, मांजर असो, ससा असो, फुलपाखरू असतो, वृक्ष असो, या पद्धतीने ती शिकवावी लागतील. नित्य नियम त्यांना 10 ते 15 मिनिटे 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी योगा आपण घेऊ शकतो. त्याच पुढे 6 ते 10 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये मुलांना आपण सोपी आसने, सूर्यनमस्कार, श्वसनाचे असणारे हलके व्यायाम, योगासोबत गोष्टी, गाणी आणि खेळांचा देखील आपण समावेश करू शकतो. साधारण त्याचाही कालावधी 15 ते 30 मिनिटे आपण घेऊ शकतो. आणि 11 ते 16 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये नियमित योगाभ्यास, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान याची सुरुवात करायला हवी. शरीराच्या वाढीसाठी आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त असणाऱ्या आसनांची विविध प्रकारची जोड आपण त्याला लावायला सुरुवात करू शकतो.
1: तुम्ही सांगताय सर त्या पद्धतीने जर 1 ते 4, 5 ते 7, 8 ते 10 असे आपण 3 वयोगट जर काढले मुलांचे शाळेमध्ये शिकणाऱ्या, तर त्यांनी किती वेळ दररोज योगासनं करायला हरकत नाही?
0: 1 ते 4 हा जो वयोगट आहे त्या मुलांनी 10 ते 15 मिनिटे नित्य नियमाने रोज सकाळी उपाशीपोटी जर ही काही योगासने आणि याची प्रत्यक्षदेखील केली तर त्यांच्यासाठी ते लाभदायक असतील. इयत्ता 5 ते 7 या वयोगटाने देखील 15 ते 20 मिनिटे, कदाचित 5 ते 10 मिनिटे एक्स्ट्रा देखील 5 ते 7 असणारे विद्यार्थी हे करू शकतात. आणि इयत्ता 8 ते 10 यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 20 ते 30 मिनिटे सुरुवातीला कमी वेळ करून हळूहळू त्यांचा असणारा वेळ हा वाढवून योगासने करू शकतात.
1: याची सुरुवात त्यांनी कुठल्या आसनांपासून करायला हवी? बेसिकली कुठली आसनं ते पहिल्यांदा करू शकतात?
0: पहा, तर याबद्दल आपण बोलत असताना प्रामुख्याने काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. एक, की विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी आसने करायला हे योग्य आहे, ज्यामुळे आणि थोडासा हलक्या प्रमाणात आहार देखील केला तरी ते चांगलं आहे. विशेषतः मुलांना योग प्रशिक्षकांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच प्रारंभी काही आसने सुरुवात करावी, ज्यामध्ये ताडासन असेल, वृक्षासन असेल, वज्रासन असेल, भुजंगासन असेल, शलभासन असेल, जी की अत्यंत सोपी आहेत, किंवा तितली आसन आहे. ही जी छोटी छोटी अशी आसन आहेत की जी मुलांमध्ये खूप आकर्षण निर्माण करतील आणि हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण होईल. आणि त्यानंतर मग आपण थोडेसे पुढे पवनमुक्तासन असो, सेतुबंधासन असो आणि सूर्यनमस्कार असो, या योगासनांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुलांकडनं रोज करून घ्यायला, ज्यामुळे मुलांना त्यांच्या असणाऱ्या शरीराची योग्य वाढ होऊन स्नायूंची असणारी ताकद देखील वाढते आणि त्यांच्या असणाऱ्या शरीराचं योग्य असं संतुलन राखण्याकरता ती मदत होते.
1: योगासनं म्हटलं की ओघानेच प्राणायामही आलाच, तर मुलांसाठी कोणते प्राणायाम जास्त उपयुक्त आहेत आणि त्यांनी सुरुवातीला किंवा सुरुवात कुठल्या प्राणायामापासून केली पाहिजे?
0: योगी ग्रंथामध्ये प्राणायामाचा जो काही उल्लेख महर्षी पतंजली यांनी केलेला आहे तो असा आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास सयोर गती विच्छेद प्राणायाम. मग हा प्राणायाम जो आहे हा लहान मुलांसाठी कोणत्या पद्धतीने आणि कसा करावा? प्रामुख्याने लहान मुलांमध्ये सुरुवात ही नेहमी दीर्घश्वसन, ज्याला आपण डीप ब्रीदिंग म्हणतो, या पद्धतीने करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे शांतपणे श्वास घेणं
0: आणि शांतपणे श्वास सोडणे. त्याच्यानंतर जेव्हा मुलांना ह्या गोष्टीची, या प्राणायामाची सवय होते, त्यानंतर आपण त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम देखील शिकवू शकतो, ज्यामध्ये नाकपुड्यांद्वारे आपण आलटून पालटून श्वास घेत असतो. तोही प्राणायाम मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भ्रामरी प्राणायाम म्हणजे जो की मधमाशाच्या असणाऱ्या गुंजनासारखा आवाज ज्यामध्ये काढला जातो तो देखील प्राणायाम करणं गरजेचं आहे. उद्गीत नावाचा जो प्राणायाम आहे त्यामध्ये ओम या शब्दात असणारा दीर्घ उच्चारण हे देखील अतिशय उत्कृष्ट असा प्राणायाम आहे. मग विशेषतः हे जे सर्व प्राणायाम आहेत यामध्ये एकच महत्त्वाची गोष्ट आहे की योगतज्ञ, योग प्रशिक्षक याच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच हे सर्व प्राणायाम आपल्या असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांनी शिकायला हवे, की जेणेकरून आपण प्राणायाम करत असताना कोणत्या प्रकारे श्वास घेत आहोत, कोणत्या प्रकारे श्वास सोडत आहोत याचा असणारा अभ्यास त्या मुलांना प्रथमतः होणं आवश्यक आहे. म्हणून योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या माध्यमामधूनच आपल्या असणाऱ्या मुलांना तो प्राणायाम हा शिकवणं आवश्यक आहे, जो की अतिशय महत्त्वाचा देखील आहे.
1: आता तुम्ही सांगितलं की कुठले प्राणायाम मुला

0: मुलांनी सुरुवातीला करायला हवे जेव्हा शिकायला सुरुवात करतात तेव्हा, पण एकदा शिकल्यानंतर कुठले प्राणायाम मुलांनी करू नयेत असे काही प्राणायाम आहेत का?
1: अशा प्रकारचे कोणतेही प्राणायाम मुलांनी करू नयेत अशा प्रकारे आपल्याला म्हणता येत नाही. फक्त काही प्राणायाम याला अतिशय महत्वाचा असं गुरुच्या किंवा योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच तो करावा लागतो. ज्याच्यामध्ये जसे की कपालभाती असते ती करत असताना जास्त वेगाने विद्यार्थ्यांना करता येणार नाही, किंवा भस्त्रिका आहे त्याच्यामध्ये देखील जोरदार विद्यार्थ्यांना श्वसन करता येणार नाही. सूर्यभेदन हा जो प्राणायाम आहे तो वारंवार आपल्याला करता येत नाही, किंवा कुंभक करत असताना तो जास्त दीर्घकाळ रोखून धरणे याचे जे काही प्रॅक्टिस आहे ते त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना ही योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच ते करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळेच काय होतं की पुढे भविष्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रगत योगाचं जे काही श्वसन तंत्र आहे ते अभ्यास करण्यासाठी त्यांना फायदेशीर राहील.
0: यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि त्यामुळेच हे करताना गुरु समोर असावा, प्रशिक्षक समोर असावा याची काळजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शालेय शिक्षकांनी घेणं खूप गरजेचं आहे. सर, मुलांनी योग करावा पण योग करतानाही काही विशेष काळजी घ्यावी लागते, ती कोणती असते?
1: एक तर मी मघाही जसं आपल्याला सांगितलं की योग हा रिकाम्या पोटी करणं गरजेचं आहे, किंवा थोडासा हलका आहार घेतल्यानंतर देखील आपण योग हा करू शकतो. प्रामुख्याने योग करत असताना स्वच्छ आणि हवेशीर अशी जागा निवडायला हवी, योगा मॅटचा वापर करायलाच हवा. जबरदस्तीने कोणत्याही प्रकारचे आसनं विद्यार्थ्यांनी करू नयेत. दुखापत असेल किंवा काही आजार झालेला असेल तर आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकांना त्याबाबतीत विद्यार्थ्यांनी सांगायला हवं. आणि योगासाठी प्रामुख्याने आरामदायक असे कपडे घालावेत आणि दरवेळी आपण योग करत असताना आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकाच्याच उपस्थितीमध्ये तो करणं अतिशय महत्वाचं आहे.
0: सर, आजकाल आपण बघतो की स्क्रीन टाईम मुलांचा खूप वाढलेला आहे आणि मोबाईलमध्ये सारखं त्यांचं लक्ष असतं किंवा त्यांना आवडतंही ते, सोशल मीडिया हाताळायला जास्त आवडतं, तर याचा योगाशी काय संबंध आहे आणि हे व्यसन जर कमी करायचं असेल मुलांनी तर काय करायला पाहिजे?
1: अतिशय नेहमी सर्वच असणाऱ्या पालकांकडनं विचारला जाणारा हा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की मोबाईल आणि योग याचा जो काही एक कॉर्डिनेशन म्हणता येईल किंवा संबंध जो आहे तो प्रामुख्याने कसा होतो की आजच्या काळांमध्ये जे सर्व, एक मी डॉक्टर म्हणून देखील या गोष्ट सांगतो की मुलांमध्ये मोबाईलचं जे व्यसन आहे ते वाढत आहे, त्याच्यामुळे स्क्रीन टाईम हा अधिक मुलांचा वाढत आहे. त्याच्यामुळं डोळ्यांवर ताण येणे, झोप कमी होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घडताना आढळून येतात. आणि मग याच ठिकाणी योग आणि प्राणायाम तसेच ध्यान हे जर आपण आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे केलं तर मन शांत होतं, स्क्रीनवरील त्यांचं असणारं अवलंबित्व जे आहे ते कमी होण्यास त्यामुळे मदत होते.
0: सर, परीक्षा काळ हा विद्यार्थ्यांसाठी तसाही तणावाचा काळ असतो खूप, आणि त्यावेळी असं वाटतं की थोडासाही वेळ वाया जायला नको.
1: बरोबर.
0: म्हणजे जे 10-15 मिनिटं जे काही मुलं योग करत असतील, योगासनं करत असतील घरी, ती पण वेळ वाया जायला नको असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि ते साहजिक आहे, पण अशा वेळी पण परीक्षा काळामध्ये पण योग तुम्हाला कसं मदत करतो?
1: नक्कीच, योग हा प्रामुख्याने परीक्षा काळामध्ये अतिशय महत्वाचा असा आपल्याला मदत करतो की ज्यामध्ये आजचं असणारं हे जे स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये मुळात परीक्षेच्या वेळेस असणारी जी एक अनावश्यक भीती निर्माण होते ती भीती कमी होते. विद्यार्थ्याचा असणारा आत्मविश्वास हा अधिक वृद्धिंगत होतो. विद्यार्थ्याची असणारी एकाग्रता ही अधिक प्रमाणात होते. झोप चांगली लागते. मानसिक ताण कमी होतो. आणि जसं मी मागेही म्हटलं की अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हा परीक्षेपूर्वी जर 5 ते 7 मिनिटे अगोदर जर केला किंवा 5 ते 7 मिनिटे केला तर त्यांचं असणारं मन शांत राहून त्यांना त्यांच्या असणाऱ्या पेपरबद्दल किंवा एक्झामबद्दल किंवा परीक्षा काळात त्यांना अतिशय लाभ मिळतो.
0: सर, जे विद्यार्थी खेळामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी योगाचं किती महत्त्व आहे आणि योग त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो?
1: बरेच असे आपले विद्यार्थी असतात की जे खेळाडू आहेत किंवा विविध स्तरावर देखील ते खेळाडू म्हणून कार्य करतात. तर खेळाडू असणाऱ्या या मुलांसाठी योगाचं जे महत्त्व आहे तो प्रामुख्याने योग हा एक प्रथमता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यायाम नाही आहे, तो एक आपल्याला शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि त्यांच्या असणारी जी काही ते खेळ करतात किंवा ज्या क्रीडा आहेत त्या क्रीडांमध्ये कौशल्य वाढवणारा प्रभावी आणि पूरक असा तो अभ्यास आहे. आणि आजच्या घडीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत त्या नेहमीच आपण पाहत आहोत की प्रशिक्षणामध्ये योगाचा असणारा समावेश जास्त प्रमाणात करत आहेत. मग याचा असणारा जो काही फायदा आहे की आपल्या असणाऱ्या खेळाडू विद्यार्थी यांनी जर योगाचा समावेश केला तर शरीराची असणारी लवचिकता

0: ही अधिक प्रमाणात वाढते. स्नायू आणि सांधे अधिक लवचिक होतात. दुखापतींचा असणारा धोका कमी होतो. खेळातील हालचाली अधिक सहज आणि प्रभावी होतात. आणि प्रामुख्याने खेळामध्ये महत्वाचं काय आहे तर एकाग्रता. आणि एकाग्रता जर नक्कीच वाढली तर मन स्थिर राहतं आणि निर्णय क्षमता जी की खेळाडूसाठी अतिशय महत्वाची असते ती निर्णय क्षमता देखील त्याची सुधारते. आणि त्याच्या असलेला जो काही स्पर्धेमधला तणाव आहे तो तणाव देखील कमी होतो. श्वसन क्षमता सुधारते. प्राणायामामुळे फुफ्फुसांची असणारी कार्यक्षमता ही अधिक प्रमाणात होते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन हा खेळाडूंना मिळतो. म्हणून संतुलन समन्वय या पद्धतीनं की ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्याकरता खेळाडूंसाठी योग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तसेच एखाद्या खेळाडूंमध्ये आपण नेहमी पाहतो की त्यांना विविध प्रकारचे इंजुरीज किंवा दुखापती या होत असतात. आणि दुखापती झाल्याच्या नंतर असं घडतं की त्यांना त्या दुखापतीमधून त्यांच्या असणाऱ्या स्नायूंचा जी पुनर्प्राप्ती व्हायला पाहिजे ती त्यांना अधिक प्रमाणात खेळाडूंना योगाच्या असणाऱ्या माध्यमामधून मिळते. त्याच्यामुळे आत्मविश्वास, मानसिक ताकद, स्पर्धेची भीती, दडपण या सर्व गोष्टी कमी होऊन एक सकारात्मक विचारसरणी ही विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते, ज्यामुळे जिंकणे आणि हारणे यामध्ये असणारा जो समतोल आहे तो स्वीकारण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक वाढते.
1: थोडक्यात काय की मानसिक आरोग्य म्हणजे पण राखता येतं. एखाद्या वेळी जर एखाद्या खेळामध्ये अपयश आलं तर ते सुद्धा पचवण्याची ताकद हा योग आणि प्राणायाम तुम्हाला देत असतं. योग हा आपल्या देशाने म्हणजेच भारताने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा करत असतो. तर हा याच दिवशी का साजरा केला जातो?
0: संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा एक दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. जगभरातील लोकांना योगाचे असणारे महत्त्व हे अतिशय समजावे, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारावे हा त्यापागचा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि 21 जून 2026 या दिवशी जो की आपलं घोषवाक्य आहे ते योगा फॉर द हेल्दी एजिंग या थीमचा अंतर्गत आपण हे घेत आहोत.
1: हा या थीमचा अर्थ काय आहे सर?
0: योगा फॉर द हेल्दी एजिंग म्हणजे काय की योगाच्या माध्यमामधून संपूर्ण आयुष्यभर निरोगी राहणे. योग हा केवळ वृद्धांसाठी नाही तर तो बालपणापासून आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि योगाची सवय लावल्यास शरीर मजबूत राहतं, मन प्रसन्न राहतं, आजारांचं प्रमाण वृद्धांमध्ये देखील कमी होतं.
1: जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: विशेष असा संदेश म्हणजे की मुलांना योग शिकवण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपण सर्वांनी योग करावा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिवसातील काही मिनिटे योगासाठी दिल्यास निरोगी, आनंदी आणि तणावरहित असं आपलं कुटुंब हे नक्कीच घडू शकतं.
1: आज तुम्ही इथे आलात आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीचा योग याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आमच्या बालमित्र मैत्रिणींना तुम्ही आज दिलेली आहे आणि आपलं हे बोलणं ऐकून निश्चितच त्यांना योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा मी व्यक्त करते. तुम्ही आज इथे आलात त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: मग काय मित्रांनो, आता रोज करणार ना योगासनं आणि प्राणायाम? मित्रांनो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. मित्रांनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत मदालसा कानडीचा नमस्ते.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में

0: बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला। धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले। परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले। गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली। चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली। यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला।
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला। तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली। विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला। राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली। तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली। राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी

अशी मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या एक आणि नगरपंचायतीच्या दोन जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. एकूण 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर एका जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. एकूण 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA ने प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA ने बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरेमियासामी सामनावीर ठरली, तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सिसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही, तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे. त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्य

0: मानसिक स्वास्थ्य से शारीरिक स्वास्थ्य का मार्ग दिखाता है। इसलिए योग के विषय में युक्त चेष्टस्य कर्मसु कहा गया है, यानी हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए इसका बोध, ये बोध हमारे जीवन में शांति का स्रोत तो बनता ही है, इससे विश्व शांति का मार्ग भी खुलता है। इसलिए योग आज केवल हमारी पर्सनल लाइफस्टाइल के लिए जरूरी है इतना ही नहीं है, योग दुनिया के बेहतर भविष्य के लिए एक आवश्यकता भी है। साथियों, अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर करोड़ों लोग योग से जुड़ते हैं, लेकिन आज का ये दिन हमें अपने साझा संकल्प को फिर दोहराने का अवसर देता है। आइए हम संकल्प लें, योग को केवल एक दिवस तक सीमित नहीं रखेंगे, योग को केवल एक कार्यक्रम तक सीमित नहीं रखेंगे, हम योग को अपने जीवन का हिस्सा बनाएंगे, अपने परिवार का हिस्सा बनाएंगे, अपनी आने वाली पीढ़ियों का हिस्सा बनाएंगे। साथियों, इसी दिशा में इस वर्ष योग 365 योग 365 की पहल को भी आगे बढ़ाया गया है। इसके तहत 100 दिन के ऑनलाइन योग कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें अभूतपूर्व जनभागीदारी देखी गई है। 130 देशों के 30 लाख से अधिक लोगों ने इसमें भाग लिया है। साथियों, जब समाज स्वस्थ होगा तब राष्ट्र भी अधिक सक्षम, अधिक समृद्ध और आत्मविश्वासी बनेगा।
1: श्रोते हो, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: योगाभ्यास केल्यानंतर आपली जी शारीरिक मानसिक बौद्धिक आणि खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते, तेव्हा हे सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे। ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे। जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते, आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे। आता योग साधनेमध्ये आम्ही सुद्धा नेहमी योग शिकवतो, मग आसन प्राणायाम शुद्धिक्रिया ध्यान ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, मग हे खरं आरोग्य आहे। आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे। आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत, काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे। तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं प्राणायाम शुद्धिक्रिया ध्यान हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो, त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे। ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीये, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे, तो योगात नसतो। नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे। मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे। म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते। आणि म्हणून मग मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते। योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे, आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक

0: ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सोयी पद्धत, मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात. हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात. त्या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद्या वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा. खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं

वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. न्यूज ऑन एअर या ॲपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. माझा आवार माझा शिवार कार्यक्रम.

नमस्कार मंडळी, आज शनिवार, आज रविवार भारतीय सौर दिनांक. एकतीस ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र आकाश ढगळलेलं राहील, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येतील. हा होता हवामानाचा अंदाज. आणि आजच्या कार्यक्रमात निसर्ग आणि शेती या आख्यानविषयावरती अरुण उमावणे यांचं कीर्तन.

निसर्ग आणि शेती या विषयावरती निरुंबर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आमा सोयरी वनचर्य हा अभंग घेतलेला आहे. अभंग मूळ सहा चरणाचा आहे, परंतु यामधील दोनच चरण आपण पाहणार आहोत. या संत तुकाराम महाराजांचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात,

वेदांताचा अर्थ अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सर्वसामान्यांना पटवून देणारे संत संत तुकाराम महाराज आणि यांची तुलना वामन पंडित साक्षात परब्रह्माशी करताय. संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे. वेदांतानुसार जर पाहायला गेलं तर या निसर्गालाच वेदांतामध्ये दैवत्व पाहण्याची एक वेदांतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही वटपौर्णिमा, वसुबारस, तुलसीविवाह, बैलपोळा यांसारखे निसर्गाची उपासना करणारे असे सण साजरे करत असतो. आणि याच कारणाने का होईना भगवान गोपाल कृष्णांनी गोकुळातील लोकांना इंद्रपूजेची जी परंपरा होती ती मोडून गोवर्धन पूजा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती परंपरा त्यांना घालून दिली. म्हणून आपल्या धर्माने आपल्या शास्त्राने आपल्याला नेहमीच निसर्गाची पूजा करायला शिकवली आहे. नवे नवे आर्यकार सांगतात की ईश्वराचं वास्तव्य जर कुठे असेल

आर्यकर म्हणतात की या पंच महाभूतांमध्ये ईश्वर व्याप्त आहे, नवे नवे सूर्य चंद्रामध्ये तो व्याप्त आहे आणि या सर्व चराचरामध्ये व्याप्त असून तो परब्रह्मा, तो परमात्मा या हृदयामध्ये दश अंगुले म्हणजे मुखापासून तर आपल्या छातीपर्यंत हृदयापर्यंत अंतर 10 अंगुले इथपर्यंत तो सर्व चराचर व्यापून शिल्लक राहिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील अनेक ठिकाणी म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. किंवा माऊलींच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर ऐसा हृदया माझी रामू सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताजी कामू विषयावरी. म्हणजेच काय तर सर्वांनी आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये वेदांच्या आधारानुसार भक्ती माध्यमातून ईश्वराची जागा सांगितली ती म्हणजे आपल्या हृदयात आणि तीच जागा या चराचरामध्ये देखील आहे. म्हणून तो ईश्वर या चराचराला व्यापून आपल्या हृदयात देखील स्थिर झालेला आहे आणि म्हणून तुकाराम महाराज त्या वृक्षवेलीमध्ये वसलेल्या त्या ईश्वराचं आपल्या या हृदयातील ईश्वराशी नातं जोडून असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. या वृक्षांना या वेलींना केवळ सगळे सोयरे म्हटलेलं नाही तर एक शेतकरी संत या वृक्षवेलींची एखाद्या भक्ताने आपल्या भगवंताची मूर्ती पूजा करावी याप्रमाणे शेताला पंढरपूर समजून आणि त्या शेतातील प्रत्येक वृक्षवेलीला आपलं ईश्वर समजून पांडुरंग परमात्मा समजून त्याची पूजा केली ते संत सावरकर.

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झालासे गोपाळू. याप्रमाणे ईश्वराला या चराचरामध्ये या निसर्गामध्ये पाहून या शेतामध्ये पाहून एक सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. म्हणूनच काही स तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनेच. पुढे तुकाराम महाराज म्हणतात आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. हे विश्वची माझे घर माऊली म्हणतात या पूर्ण ब्रह्मांडाला नवे नवे या सर्व चराचराला आपलं घर समजून हे विश्वची माझे घर यामध्ये स्थिरावण्यासाठी या निसर्गाची जोपासना आपण केली तरच या घरामध्ये आपण सुखाने नांदू शकतो. आणि म्हणून प्रदूषण आदी करता अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण अशा कार्यासाठी आपण वृक्षतोड करतो, निसर्गाची नाना प्रकारे हानी करतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा ऱ्हास होतो. म्हणून या आपल्या घराला ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे या निसर्गाला जर आपण स्वच्छ ठेवलं, सुंदर ठेवलं तर या विश्वाचं घर काय होईल, फुलून जाईल आणि या विश्वामध्ये आपण काय होऊ, रममान होऊ. म्हणून रमे तेथे मन क्रीडा करी. पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. काय झालं, सध्याच्या काळात जर पाहायला गेलं तर सर्वांची मनस्थिती बिघडलेली आहे. मनशांतीसाठी आपण नाना ठिकाणी जातो मनशांती केंद्रांमध्ये, परंतु मनाला काही शांती लाभत नाही. या मनाची शांती जर हवी असेल तर ती केवळ आणि केवळ निसर्गाच्या सान्निध्यात आहे. आणि ते सान्निध्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि निसर्गाचं जर संवर्धन आपण केलं तरच निसर्ग आपलं काय करणार आहे, संगोपन करणार आहे. म्हणून काय करावं, तर या वृक्षवेलींना आपले सगळे सोयरे समजून आपण त्यांचं संवर्धन करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा, एवढंच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितात असं मला वाटतं. म्हणून पूर्व

या चराचराला आपलं सगळं सोयरे समजावं, या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे समजावे आणि त्यांचं संवर्धन करावं, हा विचार तुकाराम महाराज यांनी दिला. आणि या विचारावरती आपलं जीवनचरितार्थ चालवून संतांच्या चरणाचं अनुकरण केलं अशा एका आपल्या देशातील एका निसर्गप्रेमी महिलेचं आपण चरित्र पाहणार आहोत.

2019 पद्मश्री पुरस्काराचा सोहळा आणि या सोहळ्याचं वितरण राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीला सुरू होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आणि अनेक क्षेत्रातील पुरस्कार वितरण झाल्यानंतर समाजसेवेतील पद्मश्री पुरस्काराचा घोषणा करण्यात आली आणि सभा मंडपामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार घेण्यासाठी एक अतिशय सामान्य हिरवगार असं लुगडं नेसलेली आपल्या भाळी त्रिपुंड धारण करणारी सनातन धर्माची निशाणी दर्शवणारी अशी एक 105 वर्षाची एक महिला पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतींकडे सरसावली. आणि पुरस्कार घेत असताना आपसुकच त्या महिलेचा हात आपल्या राष्ट्रपतींच्या मस्तकावरती गेला. तसं पाहिलं तर पुरस्कार घेणाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या मस्तकावरती हात ठेवायचा नसतो, परंतु या माऊलीचं वय पाहता तिच्याकडून आपसुकपणे मातृत्व जाग झालं आणि आपल्या राष्ट्रपतींना देखील आशीर्वाद देण्याचा मोह तिला आवरला नाही. ही कोण होती, कशा साठी तिला हा पुरस्कार मिळाला होता, तर ही महिला होती

कर्नाटक प्रांतात जन्माला आलेली चित्तरंगया आणि विजयाम्मा यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्माला आलेलं होतं. या कुटुंबाची परिस्थिती फारशी काही उत्तम नव्हती. गरिबीतच आपले दिवस काढत होते आणि शेती मजुरी करून आपलं उदरनिर्वाह करत होते. या कन्येला लहानपणापासूनच वृक्ष वेलींची आवड होती. शेती करत असताना त्या निसर्गावरती जीवापाड प्रेम त्या कन्येचं जडलं आणि ही थिमक्का काळानुसार मोठी होत गेली. योग्य वयात आल्यानंतर आईबापांनी या थिमक्काचं लग्न बेकल चिकैया यांच्याशी करून दिला आणि अर्थातच यांची परिस्थिती जशी गरीब होती तशीच तिच्या पतीची परिस्थिती देखील गरीबच होती. लग्नानंतर फारशी काही परिस्थिती बदलली नाही.

थिमक्काने आणि तिच्या पतीने मिळून आपला संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. मिळेल ते काम करावं, थोडीफारी जी शेती होती ती शेती करत आपलं संसार चालवावा. आणि असं करत करत अनेक वर्ष त्यांच्या त्या संसार वेलीला झाली. परंतु या संसार वेलीवरती मात्र काही फूल उमले ना, त्यांना कोणत्याही प्रकारचं आपत्य होईना. निसर्गाच्या उदरात किंवा त्या भगवंताच्या मनात काय कोरलंय त्या भगवंतालाच ठाऊक. आणि अनेक वर्ष गेल्यानंतर देखील आपत्य नसल्यामुळे काहीशी दुःखी कष्टी असणारी थिमक्का स्वतःच्या मनाशीच विचार करते आणि भगवंताला सांगते की हे परमेश्वरा, माझ्या हातून काय असा अपराध घडला की मद आभागीला असं निपुत्रिक ठेवलं असतो. आणि भगवंतापर्यंत तो याचना करत असताना तिची ही याचना बेकल चिकया तिचे पती यांनी ऐकली. आपल्या पत्नीची परिस्थिती ठाऊक होती, त्यांच्यावरही तो प्रसंग होता. आपल्या परिसरातील आपल्या शेजारपाजारचे लोक आपल्याला नावं ठेवतात आणि हे सहन करणं खूप कठीण असतं. परंतु आपल्या पतीला ती समजवत होती, पती तिला समजवत होते. परंतु शेवटी अपत्य नसल्यामुळे महिलेला होणारा त्रास शेवटी भगवंताकडे याचना करते. आणि ती याचना ऐकत असताना मात्र बेकल चिकया यांच्या मनामध्ये एक विचार येतो आणि ते आपल्या पत्नीला सावतामाळ्यांच्या भाषेमध्ये सांगतात की हा निसर्गच आपलं पुत्र आहे, हा निसर्गच आपलं जीवन आहे, म्हणून आपण काय

हा बैल, ही या वेली, ही वृक्ष, हे शेत, ही कावड, हे सगळे काय आहेत? विठ्ठला समान आहेत. आणि आपण आपलं जीवन यापुढे यांना आपलं पुत्र समजूनच आपलं जीवन पुढचं जीवन व्यतीत करूया, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि हे बेकल चिके यांचं म्हणणं थिमक्काना पटतं. आणि दुसऱ्या दिवशी काय करतात, दोघेही मिळून वनामध्ये जातात आणि अनेक ठिकाणी शोधून वडाची रोपं शोधतात आणि ती आणून रस्त्याच्या दुतर्फा लावायला सुरुवात करतात. असा नित्यनियम चालू करतात आणि केवळ रोपं लावत नाहीत तर त्यांचं संगोपन करतात, त्यांना वेळच्यावेळी पाणी घालणं, त्यांचं इतर प्राण्यांपासून रक्षण करणं, यासाठी त्यांना कंपाऊंड करणं, अशी अनेक कामं ते दोघे मिळून करतात आणि त्यांचं संगोपन करत राहतात. आणि अशी वृक्ष लावता लावता लावता जवळजवळ 8,000 वडाची झाडं ते दोघेही मिळून लावतात आणि 45 एकर इतक्या परिसरामध्ये या दोघांनी मिळून एक मोठं वनच उभं केलं. म्हणून या थिमक्काना वनमाता म्हणून देखील संबोधलं जातं. रांगेमध्ये वडाची झाडं लावली म्हणून त्यांना सालूमरदा ही पदवी देखील कर्नाटक सरकारतर्फे प्राप्त झालेली आहे. आणि एवढंच नाही तर सरकारी कामामध्ये रस्ता वगैरे रुंदीकरण अशी कामं होत असताना ज्या ज्यावेळी ती वृक्षतोड होण्या

त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ती स्थिमका जातीने त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांना त्या रोपट्यांना त्या वडांना जगून ठेवलं, त्यांचं संरक्षण शेवटपर्यंत केलं. आज या माऊलीचं वय 112 वर्ष इतकं आहे आणि या वयात देखील आपले पती त्यांना सोडून गेलेत, तरी देखील आपलं कार्य त्या माऊलीने अविरत असं चालू ठेवले. जगामध्ये निपुत्रिक असताना हताश होणारी अनेक लोक आपण पाहिली, परंतु आपलं जीवन खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे वर्तून या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे नव्हे तर आपलं पुत्र समजून त्यांचं संगोपन केलं, त्यांचं संवर्धन केलं आणि म्हणून त्या माऊलीचं वय आज 112 वर्ष आहे. कारण जो या निसर्गाचं संवर्धन करतो त्याचंच निसर्ग संगोपन करतो आणि ही थिमक्का आजही आपल्या देशाची जणू काही या वनसेवेतून सेवाच करते आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या वचनावरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून आपलं जीवन उत्तम रीतीने पार पाडलं ज्या महिलेने, ती म्हणजे ही थिमक्का. या थिमक्काला वारंवार वंदन असो. आणि म्हणून तुकाराम महाराज पूर्वरंग पद्यामध्ये म्हणतात.

संत तुकाराम महाराजांची ही रचना होती लता मंगेशकर यांनी गायलेली. आणि श्रोते हो, याबरोबरच माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्रा आपला निरोप घेते आहे. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ति सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिन उत्साहात साजरा। देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार। आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात

0: आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योगाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे.

असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रोणेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरी

लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंडा गेला. पुन्हा ओरडला, राजा थांबा. राजाने आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते. राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा, माझी इज्जत लुटली गेली, माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली. काय घडलं ते न रडता सांगा. राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं. हे साजी राजा जाणी पाटलाला घेऊन या. तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला. बोलला पाटलाला निरोप राजाचा, पाटील राजानी तुम्हाला बोलवलेलाय, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणावं. मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे. तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकता येसाजी तसाच परत आला. राजाने विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे पाटील मग्रूर आहे. हो राजाना म्हणाला, अजून नाळ वळली नाही. पण तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजाने हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी. पुण्याला याल? हो.

पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. मिगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 वडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहु

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजा प्रवेश करतात सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदी शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरेटोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाळली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, सलामच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीरासन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल? हॉडप्पे.

की काय बोललान जकडून पाटील आणलेला जकडून पाटील आणलेला राजे दादूजीकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला माँसाहेबांच्याकडे मान वळली मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील दखडलेला होता एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे चेहरा किविलवाणी केलेला आहे आल्या आल्या म्हणत

दादूजीकडे वळले. मानेनं दादूजीला मुजरा केला. माँसाहेबांच्याकडे मान वळली. मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले, साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे, चेहरा किविलवाणी केलेला आहे. आल्या आल्या म्हणत आहे, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम माँ साहेब, प्रणाम दादोजी. राजांची भवई चढली गेली. नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मगरूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी, हाच का तो पाटील? हाच तो. यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं. पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचांनी तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली. या जगातून गेली हो, या जगातून गेली. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का?

मी अपराधी आहे. मला गोमुखात न्याय द्या. पाटील, तुम्हाला न्याय मिळेल. पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेला आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी. दादोजी, मला क्षमा असावी. पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलांसारख्या. नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका. पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भौबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, हे तुझे हात कलम केले जातील. हे साजी, पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, अन पाटील रांझाला पाठवा. मा साहेब, दादोजी, मा साहेब, दादोजी पाटील. एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. घेऊन जा. अंतरदिशी महाराज उठले गेले. आज काय झालं शिवबाला? मा साहेबांच्या मुखातून शब्द निघाले. दादूजी म्हणत आहेत, मा साहेब, आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला. न्याय मिळवून दिला. थोरले महाराज असते तर नाचले असते. मा साहेब, आम्ही गणपतीला जातो, अश्व्यातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना, माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा. बालराजाच्या पाठीशी सदैव राहा. गजानना, गजानना. राजे उठून गेलेले आहेत. इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे. पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर या ॲपवर. 9:30 वाजलेले आहेत. आता नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये आज आधार हे नभोनाट्य
1: सादर करत आहोत. आधार, लेखक पद्मा फातर्पेकर, सादर करते गोविंद मुकाशी.

0: Hello, Nandini speaking. Yes, Das dear. Hello, मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा, मग आहेस तरी कुठे? हा हा हा, अरे अरे पण ऐक तरी माझ, काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा, तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हां हो, नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय? नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो सांगेन सारं काही तिला. हो मला माहीत आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव्ह मी लिटल टाईम दास. ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके. हो ओके, गुड नाईट.
1: ओ मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. मॉम, आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो कशी झाली ना आता पिकनिक तुझी? डिड यू एन्जॉय? मजा आली ना?
1: येस, रिअली वंडरफुल. खूप एन्जॉय केलं मॉम. अगं तो टोनी ना, तो टोनी ना मॉम, ही इज रिअली वंडरफुल. इतका गमते आहे तो टोनी. ए

0: चार्मिंग मॅन.
1: चार्मिंग मॅन काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बर त्या टोनीचं काय सांगत होतीस?
0: ओ मॉम, अगं ना काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम आय एम अगेन जॉइनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
1: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
0: मॉम दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब, यु नो मॉम. त्यानं मला ओ मॉम ही आस्क मी टू जॉईन हिज क्लब.
1: काय क्लबची मेंबर व्हायचंय? नो नो नताशा, तू त्या क्लबची मेंबर नाही व्हायचंस. अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
0: मॉम बट व्हाय, व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
1: नाही नता, तसं काही नाही, आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
0: ओ मॉम हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?
1: नता नता पोरी, मला भीती वाटते ग.
0: माझी भीती वाटते तुला? पण मॉम ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
1: पण नता तू नाही जायचंस.
0: मॉम
1: मी तुला जाऊ देणार नाही.
0: मॉम दास अंकल आले होते का ग?
1: नाही.
0: पण मॉम आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर? देन व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
1: फोन होता त्यांचा. पण नता तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या.
0: मॉम दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके मॉम. ए मॉम तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
1: नता माय लिटिल बेबी, अगं भीती वाटते ग मला.
0: मॉम तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? का त्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
1: नाही ग
0: मग
1: भूताची नाही. मला तुझी भीती वाटते ग पोरी. मला
0: माझी? ओ मॉम माझी भीती? हाऊ फनी मॉम. का ग मी आता काही लहान आहे?
1: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता.
0: ओ मॉम उगाच काळजी करतेस तू.
1: नता
0: काय मॉम?
1: नता तू इंडियात जाशील आजीकडे?
0: ओ हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे, खूप खूप मजा येईल.
1: जाशील नता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमचं राहशील आजीकडे?
0: व्हॉट कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
1: तसं नाही ग नता, तसं नाही.
0: मॉम व्हॉट्स द प्रॉब्लेम? मॉम तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम.
1: नता नता कसं सांगू तुला, ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता नता मला एकटीला आता हे सारं असह्य झालंय.
0: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम दास अंकल काही बोलले का ग?
1: नाही.
0: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम सांग ना.
1: नता दास अंकल प्रपोज मी.
0: व्हॉट?
1: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
0: कॉंग्रेट्स मॉम कॉंग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यांना?

0: gave a ring to Das uncle. I have to congratulate him. हो मला त्याला फोन करायलाच हवा.
1: नको नेता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
0: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
1: नता, मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं, तुला इंडियन डान्स आवडतो ना, तू तिथं डान्स शिक. हं, तुला इंडियन डिशेस आवडतात ना, त्या तुला तुझी ग्रँडमा.
0: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना. गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

हेलो हेलो, आई मी बोलते है, आई मी बोलते है, न्यूयॉर्क हूँ। हो ठीक आहो, तू काळजी करू नकोस, तू कशी आहेस? हाँ, आणि भाई वहिनी? हाँ ठीक आहेत ना। ए कुणाला चालतो का गं आता? काय एवढा मोठा झाला? हाँ हाँ हाँ हाँ अगं मी ना, हाँ मी फोन अशासाठी करते आहे की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे। हो हो हो, कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते। अगं आई, ती निघताच मी तुला फोन करेन। फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन। नाही नाही, मुळीच काळजी करू नकोस। हां काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी। हां हां हां अवी।

0: ग्रँडमा, तू कशी आहेस?
1: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
0: हे आजी, माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना, मॉमला असंच करायचीस? सांग ना आजी.
1: अगो हो हो, अगदी मी असंच करायची. अगदी तुझ्यासारखीच होती ती.
0: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाही ती?
1: मामा मामी ना गेलं दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
0: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
1: हो. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
0: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
1: हे काय ना तशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
0: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
1: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
0: जेवीन ग मी सावकाश. ठीक आहे, भातच खाईन. झालं
1: आजी? ए आजी,
0: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
1: सोन्या, स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ, उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
0: येस.
1: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच, तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला. तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती, आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी, म्हणजे तुझ्या बाबानी ग, चक्क मागणी घातली की ग तिला. झालं, झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का.
0: थांबलीस का ग्रँडमा? सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.
1: हा गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
0: काय बाबांचा? डॅडचा
1: का ग?
0: काही नाही काही नाही, पण डॅडचा फोन येईलच कसा? कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुकामुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मिया,

0: स्मरामि।
1: ग्रैंडमा, ए आजी, ए आजी, आजी, आजी, आजी, आजी, बोल ना, रागावलीस? मी काय करू ग्रैंडमा, सांग ना, मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलतही नाही।
0: खरंय ग तुझं, जा बरं, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला, जा जा हं।
1: जाऊ ग्रैंडमा, खरंच जाऊ? ओ हाऊ नाईस, ओके।
0: पण हे बघ, सातच्या आत घरात ये हा।
1: बरं,
0: खरंच काय करावं या पोरीनं, तरी चार दिवसासाठी आली आहे तरी सहन होत नाही यांना, सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही, एवढी गोड पोर, तिच्याशी बोलावं तरी, पण नाही, वाकडंच बोलायचं, ताकडंच पाहायचं, आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती, नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच, काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ, मनोजवम मा

0: जे किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतेसीस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस, डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच जपाव लागतो पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अगं तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स होळी ग बाई? अगं असं महिना दोन महिन्यात थोडा शिकता येतो का डान्स?
1: का, मी थोडीच इथून जाणार आहे. हा ग, मी आता तुझ्या बरोबरच राहणार अगदी कायमची.
0: काय नताशा, अगो तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगो ज्याचा त्याचा आधार, त्यानं सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हां.
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँडमाला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली, तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँडमाला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही ग, कोणी नाही तुला. अगदी ब्लड रिलेशन सांगणारे हे लोकसुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडत आहेत, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिकेत. हो, वेअर शुड आय गो? सांग नताशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? हो डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेव्हर गो टू मॉम ग्रँडमा, आय विल नेव्हर गो टू मॉम, नेव्हर गो. ग्रँडमा, ग्रँडमा तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, आय विल स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी

मी स्वतःच्या पायावर उभी राहीनाजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय. कोणाचाही नकोय. कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोतेहो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एआर या ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात आज चिंतन कट्टी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग झिंझोटी ऐकणार आहोत. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया चिंतन कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण चिंतन कट्टी यांचं सतार वादन ऐकलं. राग होता झिंझोटी, तबला साथ केली होती स्वप्नील भिसे यांनी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित

0: The team produced a stellar defensive display to protect the lead provided by Navneet Kaur and Sunilita Toppo. Today's win also marked their return to the Pro League next season. Laura Simai was awarded the player of the match, while Deepika finished as the joint top scorer with 6 goals to her name. Prime Minister Narendra Modi has congratulated the Indian team on their win and praised for their exceptional performance throughout the tournament. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:52 आमच्या प्रातःकालीन सभेत. दरम्यान एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.